भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 258 समारोपाचे विवेचन। भावार्थ दासबोधाचं निरूपण पूर्ण झालं असलं तरी त्यातील प्रतिपादन कायम मनात राहील इतकं हे कार्य प्रभावी आहे। समर्थांनी स्वतः 12 वर्ष नामस्मरण भक्ती केली आणि तिचा प्रसार केला। परमार्थाशिवाय केला प्रपंच भिकारी आहे। ज्या घरामध्ये रामनाम नाही ते घर सोडून खुशाल अरण्यात निघून जावं असं समर्थ निक्षून सांगतात। देवाचं वैभव वाढवावं, नाना उत्सव करावे असं त्यांचं मत होतं। समर्थांनी प्रत्ययाचं ज्ञान सर्वश्रेष्ठ मानलं। अनुभवाशिवाय असलेल्या केवळ शब्दज्ञानाची त्याने तिखट शब्दात हजेरी घेतली आहे। भोंदू गुरु आणि बावळट शिष्य हे परस्परांचं नुकसान करतात असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि धीर धरा तकवा, हडबडू गडबडू नका, केल्याने होत आहे रे अधिक केलेच पाहिजे असं त्यांनी सांगितलं। मसूर या गावी रामनवमीचा उत्सव करून समर्थांनी आपल्या लोकोद्धाराच्या कार्याचा पाया घातला। शके 1570 त्यांनी चाफळमध्ये राम मंदिराची स्थापना केली। काही वेगवेगळ्या गावी सुरुवातीला 11 मारुतीच्या मंदिरांची स्थापना केली आणि नंतर गावोगावी ते मारुतीचे मंदिर स्थापन झाले। समर्थ रामदास यांनी देशभरामध्ये स्थापन केलेले 1100 मठ आहेत। मराठा तितको मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा यासाठी त्यांनी काळजी घेतली। हरिकथा निरूपण, राजकारण, सावधपणा आणि साक्षेप या तत्वांच्या आधारे कार्य करणारा रामदासी संप्रदाय त्यांनी निर्माण केला। या माध्यमातून संघटना बांधत त्यांनी ठरवलेलं कार्य सिद्ध करण्याचा प्रयत्न केला। त्यानुसार लोकसंग्रहाचा अचाट उद्योग त्यांनी मांडला। समर्थ रामदासांच्या जय जय रघुवीर समर्थ या गर्जनेने मरगळलेला महाराष्ट्र जागा झाला। दराखोऱ्यातून डोंगर कपारीतून एकच नाद घुमला। सह्याद्रीच नव्हे तर गंगा यमुना आणि कावेरीची खोरीही या घोषणेने दणाणून टाकली। आ सेतू हिमाचल मठ महंत निर्माण करून निस्पृह नेतृत्व समाजात निर्माण करून त्यांनी राष्ट्र उभारण्याच्या कार्याला पूरक असं कार्य केलं। धर्मसत्ता आणि राजसत्ता यांचा समन्वय साधून सशक्त तरुणांची मन राष्ट्रवादाने भारून टाकली। प्रभू श्रीरामचंद्र आदिशक्ती तुळजाभवानी आणि शक्ती उपासनेसाठी मारुती राया या 3 देवतांचा जागर त्यांनी समाजात मांडला। अक्षरशः शेकडो मारुती मंदिरांची स्थापना त्यांनी केली। स्वतः डोंगर दऱ्यात घळीत राहून देशाच्या समाजाच्या कल्याणाचं चिंतन केलं। समाजातील प्रत्येक घटकाला, अनेक अनाथ निराधार बालकांना, स्त्रियांना सन्मार्गाचा आत्मोद्धाराचा मार्ग त्यांनी दाखवला। त्यांचा जो उपदेश आहे आणि आनंदवन भुवनाचं त्यांचं स्वप्न त्यांनी पाहिलेलं आहे। अशा तऱ्हेचं त्यांचं कार्य आहे। पुढील माहिती ऐकूया

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. काळजीचं मूळ कर्तेपणात. आनंद पाहायला आपल्याला दुसरीकडं कुठं जावं लागतं का? नाही, जो स्वतःच आनंदरूप आहे त्यानं आपण होऊन मी दुःखी आहे असं मानून घेतलं आहे. एक जण आपलं तोंड आरशात पाहायला गेला पण त्याला ते दिसलंच नाही. त्याच्यावरती दुसरा एक जण म्हणाला, मी दाखवतो. असं म्हणून आरशावर मळ बसला होता तो पुसून त्यानं आत पाहायला सांगितलं. तेव्हा मात्र तोंड स्वच्छ दिसलं. त्याचप्रमाणे साधू लोक करत असतात. ते आपल्याला सांगत असतात की तूच ब्रह्मरूप आहेस, म्हणजे तू स्वतः सिद्ध आणि आनंदरूप आहेस. परंतु आपण काय करतो की हा प्रपंच माझा आहे असं समजतो आणि त्यामुळं त्यातली सगळी सुखदुःख आपण आपल्यावर लादून घेतो. ज्यानं तो उत्पन्न केला त्याला तो रक्षण करण्याची शक्ती असते आणि तो ते आपल्या इच्छेप्रमाणे करतही असतो. पण तिथं आपल्यावर कर्तेपणा ओढवून घेऊन आपण सगळेजण काळजी करत बसतो. वास्तविक आपल्या हाती काय आहे? परमात्म्याला काय करायचं ते तो करत असतो. आपण मात्र काळजी करून क्षीण करून घेत असतो. म्हणूनच काळजी सोडून देऊन आपण भगवंताला शरण होऊन राहावं. आपण त्याचे होऊन राहिलो म्हणजे आपल्याला सुखदुःख होत नाही आणि मग आपल्याला त्या आनंदाचा लाभ मिळतो. काळजी ही मोठी विलक्षण असते. एका माणसाला आपल्या मुलाला चांगली नोकरी लागावी याची काळजी होती. पुढं त्याच्या मनाप्रमाणे नोकरी लागल्यावर त्या मुलाच्या लग्नाची काळजी सुरू झाली. काही दिवसांनी लग्न झालं, मग पुढं सून चांगली वागत नाही म्हणून काळजी लागली. नंतर तिला मूल होईना म्हणून काळजी लागली. काही दिवसांनी तिला मूल झालं, त्या मुलाला फिट येऊ लागली म्हणून त्याला परत काळजी लागली. शेवटी आणखी काही दिवसांनी मुलाची फिट बरी झाली पण त्या म्हाताऱ्यालाच फिट यायला लागल्या आणि अखेर काळजी करत करत तो मरून गेला. काळजी ही आपल्याला भगवंतापासून खरंच काळाच्या स्वाधीन करते. आपण काळाच्या स्वाधीन झालो की आपली बुद्धी भ्रष्ट होते. खरं म्हणजे काळजीचं मूळ माझेपणात आणि कर्तेपणात आहे आणि खुद्द कर्तेपणाचं मूळ भगवंताच्या विस्मरणात आहे. व्यवहारी माणसं मोठे हुशार असतात बघा. भगवंताला साक्षी ठेवून काळजी करतात, हा तर त्याच्याहीपेक्षा मोठा गुन्हा आहे. काळजी लागणं स्वाभाविक आहे. ही कल्पनाच आधी आपण मनातून काढून टाकली पाहिजे. आपली काळजी का सुटत नाही या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं आहे. काळजीनं आपल्याला धरण्याच्या ऐवजी आपणच काळजीला घट्ट धरून ठेवतो. मग ती सुटणार कशी? ज्यानं भगवंत आपलासा करून घेतला त्याला काळजीचं कारण उरत नाही. संकट आलं तर काळजी करू नये. भगवंत करतो ते आपल्या हिताचं करतो ही दृष्टी असावी.
2: जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: नमस्कार श्रोते हो, मी अरुण सूर्यवंशी.
1: जीवन मूल्यांचं अक्षय पात्र या मालिकेत आपण ऐकणार आहोत प्राध्यापक प्रवीण दवणे लिखित घडणाऱ्या मुलांसाठी या पुस्तकाचे अभिवाचन.
2: घडणाऱ्या मुलांसाठी भाग 35. मित्रांनो, आजच्या लेखाचं नाव आहे कोण होणार मोठेपणी. काय रे मोठेपणी कोण होणार तू, असा प्रश्न तुम्हाला अनेकांनी अनेक वेळा विचारला असेल. पण तुम्हीही त्या त्यावेळी गमतीदार वाटणाऱ्या एखाद्या व्यवसायाचं नाव ठोकून देता. खूप फिरायला मिळतं म्हणून कुणाला कंडक्टर व्हावंस वाटतं, रस्त्यात आपल्या हातांनी गाड्यांची रांग थांबवता येते म्हणून पोलीसही व्हावंसं वाटतं. वाटतं ना आकाशात उडण्याचं सुख ज्याला मिळतं त्याला वैमानिकही व्हावंसं वाटतं. वेगवेगळ्या वेळी आपल्याला वेगवेगळं व्हावंसं वाटलं. पण आता आपण लहान असलो तरी इतके काही लहान राहिलेलं नाही, थोडाफार विचार करू शकतो ना. कुणीतरी विचारलं तेव्हा क्षणभर आपण अंतर्मुख होतो. खरंच कोणपण होणार आहोत आपण आयुष्यामध्ये, आणि अंदाजे जसं जमेल तसं येईल तो दिवस अंदाजपणचे आपण ढकलत जगत असतो. तर थोडाफार कधी कधी संकोचही वाटतो आपल्याला. साधा रस्त्यात कुणी जर विचारलं कुठे रे चाललास, तर आपण सांगतो शाळेत निघालोय. समजा नाटकाला चाललो असू तर आपण सांगतो की नाटकाला चाललोय, सिनेमाला चाललोय. असं म्हणतो का की निघालोय आपण आपलं असंच कुठेतरी, कुठं पोहोचेन देव जाणे. आपण असं नाही म्हणत. म्हणजे रस्त्यातून जाताना आपल्याला कुठं जायचंय ते ठिकाण आपल्या मनात ठरवलेलं असतं. मग जीवनात कुठे पोहोचायचंय त्याची मनात थोडीसुद्धा आखणी करायला नको का बालमित्रांनो? उगीच लोक म्हणतात म्हणून एखाद्या प्रतिष्ठित व्यवसायाचं नाव ठोकून द्यायचं आणि म्हणायचं मी वकील होणार, मी इंजिनियर होणार, मी डॉक्टर होणार, याला काहीही अर्थ नाही. तुम्हाला कोण होण्यात आनंद वाटणार आहे याचा थोडासा का होईना विचार करायला हवा. आतापासूनच सुरुवात करायला हवी. प्रत्येक व्यवसाय श्रेष्ठच असतो. आपल्या प्रामाणिकपणामुळे, स्वच्छ निकोप दृष्टीमुळे, देशभक्तीमुळे त्या व्यवसायाला प्रतिष्ठा प्राप्त होते. आज तुमच्यापुढे सर्व दृश्य माध्यमातून सहजपणे मिळणाऱ्या पैशाचं भडक प्रदर्शन मांडलं जात आहे. ऐषाराम, चैन, विलास, पैशाची रंगेल उधळण याचं उत्तान प्रदर्शन ठाई ठाई दिसत आहे. असं वाटतं हा हे असं असावं जगणं. पण बालमित्रांनो, अनेकदा या खोट्या श्रीमंताची वरची दिखाऊ आईट तुम्हाला दिसते पण आतली दुःख दिसतात का? नाही. जिथे श्रम नाही, जिथे आनंद नाही, जेथे विद्येचा स्त्रीचा स्पर्श नाही, तेथे वैभव नाही, शांती नाही. ही गोष्ट अगदी याच वयात तुम्हाला कळायला हवी. एकदा का वाट चुकली की चुकत चुकत फार पुढे निघून जातो आपण, आणि मग मागे वळल्याच्या वाटा या बंद होऊन जातात.
0: जीवन मूल्यांचं अक्षय पात्र या मालिकेत सध्या आपण ऐकत आहोत प्राध्यापक प्रवीण दवणे लिखित घडणाऱ्या मुलांसाठी या पुस्तकाचे अभिवाचन. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते आम्हाला अवश्य कळवा. बालक व माझ्या पालक मित्रांनो, भेटूया याच कार्यक्रमात

मी डॉक्टर विनीता बरांचवे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. या सृष्टीतील मनुष्य प्राणी ही त्या ईश्वराची विशेष निर्मिती आहे. माणसाला लाभलेलं बुद्धीचं वरदान हे खास गिफ्ट देऊनच देवानी त्याला भूतली पाठवलं. आणि मग काय, त्या बुद्धीच्या बळावर माणसानं नाना चमत्कार घडवले. नव्या नव्या शोधांच्या मोहिमेत तो पार बुडाला. निसर्गातली ओरिजिनल फळं फुलं, त्यांचे रंग चव सगळं बदललं. जीवजंतूंचं जन्मकूळ शोधून काढलं. रसायनांचं संयोगन आणि विघटन करून नवनिर्मिती केली. समुद्रात पार तळापर्यंत पोचला आणि वर ग्रहापर्यंतही गेला. नवनिर्मितीनंतर मग त्या विश्वनिर्मात्याकडे विजयी मुद्रेने माणूस बघत होता. हो, पण मित्रमैत्रिणींनो, त्याच वेळी त्याचा आतला आवाज त्याला विचारत होता, बाबा रे, हे सगळं झालं, पण खरंच सांग, तू खूप शोधलंस, मिळवलंस, पण सुखाच्या थांब्यावर तुला समाधान शांती मिळाली? सुखाचा तुझा पाठलाग संपला का रे? मित्रमैत्रिणींनो, अहो, तुमचं जे उत्तर आहे ना, तेच सगळ्यांचं. सुखी होण्यासाठी, समाधान मिळवण्यासाठी सुखाच्या मागे धावण्याची ही मॅरेथॉन अक्षय चालू आहे. खरं ना, बघा, म्हणजे अमुक एक मिळालं ना की बस मी अगदी सुखानं जगेन, हे वाक्य म्हणणारी व्यक्ती ते अमुक तमुक मिळाल्यावरही काही काळ सुखावते, नाही असं नाही, पण पुन्हा आपलं आहेच, ये रे माझ्या मागल्या. खरं की नाही? मग सुखी माणसाच्या सदऱ्याच्या शोधात निघालेल्या राजाच्या सेवकांना तो माणूस भेटला. हो, पण आहो, त्या सदऱ्याचं काय? खरं तर त्यातलं रहस्य कळलं नाही असं नाही हो, पण लक्षात कोण घेतं? आणि म्हणूनच अगदी आजवर अवतीभवती काय दिसतं, तर आपण प्रत्येक जण सुखाच्या मागे जीव तोडून धावतोय, धावतोय, धावतोय, पण ते बेटं सुख क्षणभर हातात आल्यासारखं वाटल्यावर पुन्हा आपलं दुःखच. बाकी मला सांगा, या दुःखाच्या पाशातून ही धावधाव कधी संपणार? आणि फक्त सुख आणि सुख, निखळ सुख कधी वाट्याला येणार जे कधीही संपणार नाही? क्षणभर विसावून विचार केला तर अहो, पण लक्षात कोण घेतं? एकदा घर बांधून झालं ना की हे बघ, नो टेन्शन, नो वरी असं म्हणणारे वसंतराव एक वर्षाच्या आत दुःखी चेहऱ्याने समोर आले तेव्हा म्हणाले, अगं, घर बांधलं, थोडा वेळ छान वाटलं, काही काळ बरा गेला, हो, पण आता ते एवढं मोठं घर आम्हाला दोघांना खायला उठतं. सुखी करण्यासाठी बांधणाऱ्या घरात वसंतराव पुन्हा दुःखीच. मुलीचे एकदा हात पिवळे केले की सुखाने जगीन बाईंनी असं म्हणणाऱ्या मालतीबाई लेकीचं लग्न झाल्यानंतर नातवंड कधी बघेन म्हणून दुःख करत होत्या. सुनमुख बघायला उत्सुक असलेल्या गीता मामी सुनमुख बघितलं, पण सुनबाई घरात आल्यानंतरच्या कटकटीने पुन्हा आपल्या दुःखीच. खरंच हे कळतच नाही सुखदुःखाचं हे पारड, हा खेळ नेमका काय आहे. आता बघा, नापास झालेला रवी दुःखी होता हे समजू शकतो. अहो, पण 98% मार्क मिळवलेला समीर हवी ती शाखा मिळाली नाही म्हणून दुःखी. बरं, रवींद्रला मार्क मिळाले, चांगली शाखा मिळाली हवी ती, पण तरीही तू दुःखी. म्हटलं का रे बाबा? नाही म्हणला, ॲडमिशन मिळाली वगैरे ठीक आहे, पण आता मला घर सोडून लांब जावं लागेल म्हणून
दुःखाचा भार परत वाहतच होता. एकूण काय मंडळी, हवं ते मिळालं नाही म्हणून सुख नाही, आणि मिळालं तरी ते क्षणभरच. एक पुती रडे आणि सात पुती रडे अशी म्हणच आहे ना आपल्याकडे. मित्रमैत्रिणींनो, तुम्हालाही हे चित्र अवतीभोवती दिसत असे, खरं ना? अहो, पण या सुखाच्या शोध मोहिमे मग आपलंच काहीतरी चुकतंय का? आपली विचारांची दिशा तर भरकटत नाहीये ना. खरंच बघायला हवं नाही का? हो, पण लक्षात कोण घेतं? मला वाटतं थोडं लक्षात घेतलं तर आपली ही अवस्था सुखाच्या मागे धावताना का कुठेतरी तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी असंच काहीसं होतंय ना. बघा, हं, पटतंय का? आता मुळात सुख किंवा दुःख ही जोडगोळी खरं तर ज्याची त्याची ठेव, ज्याचं त्याचं संचित, आणि मग दुसरा कुणी त्याचा अधिकारी का व्हावा? पण नेमकं तेच घडतं. बघा, हं, म्हणजे दुसऱ्याकडून माझ्या असलेल्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही म्हणून मी दुःखी होते, आणि दुसऱ्याच्या अपेक्षा पूर्ण करूनही तो खुश झाला नाही म्हणूनही मीच दुःख ओढवून घेते. थोडा विचार केला तर तुम्हालाही पटेल हे. बघा, म्हणजे आता सुख किंवा दुःख ही गोष्ट माझी म्हटल्यावर ती मीच ठरवायला हवी, त्याची सूत्र माझ्याच हातात असायला हवीत, खरं ना? मग इतर ह्या अपेक्षांच्या माझ्याकडून असलेल्या किंवा मला असलेल्या या काटेरी कुंपणात मी किती दिवस धडपडायचं मला सांगा. ज्यावेळी तुझ्याकडून माझी ही अपेक्षा नव्हती असं म्हटलेलं ऐकलं की आपण दुःख होणारच. मला सांगा, अपेक्षाभंगाचं दुःख मग आपण उगाळत बसतो, खरं ना? आणि हवं ते मिळालं की संपलं त्यातलं सुख असंही होतं. दुसऱ्याला मी केलेलं आवडलं नाही आणि म्हणून मी दुःखी होते, आणि मला आवडलं ते दुसऱ्याने केलं नाही म्हणूनही दुःखी होते. इतकं सुंदर मिळालेलं आयुष्य मला सांगा, असं सारखं ह्या अपेक्षांच्या काचात काचून जात संपवायचं का? पण लक्षात कोण घेतं? खरं सांगू मैत्रिणींनो, अहो, आयुष्यभर सुख दुःख ह्या गोष्टी घडत असतात निसर्गक्रमाने, पण त्या तशाच घ्यायच्या की आपलं जे वाट्याला आलेलं आहे त्यातलं दुःख वगळायचं आणि सुख वेचायचं आणि सुखी व्हायचं, आपणच आपल्या सुखाच्या शिल्पकार व्हायचं, आपणच आपल्याला सुखी करायचं, आणि आलेलं आयुष्य हे दुःखात नाही, सुखामागे धावण्यातही नाही, तर मिळालेल्या सुखात आनंदात घालवायचं, आनंद द्यायचा, आनंद घ्यायचा. आनंद बघता जिकडे तिकडे चोहीकडे हे आपणच आपल्याला शिकवायचं. बघा मित्रमैत्रिणींनो, पटतंय का? हो, खरंच सांगा, हं, पण लक्षात घ्या, नक्कीच पटेल. पुन्हा भेटूया अशा शेअरिंगसाठी.

नमस्कार, मी मोहना कारखानेस सिंगापूर इथून बोलते आहे. चला जाऊया या कार्यक्रमात. आता आपण जाणार आहोत टोरंटो कॅनडा इथेच. बेलेवो हाऊसला येण्याआधी थोडी माहिती काढली होती म्हणून इथे यायला मी अतिशय उत्सुक होते. इथे पोचल्यावर माझी उत्सुकता आणखी ताणली गेली. बेलेवो हाऊस ही वास्तू 1840 दरम्यान बांधली गेली होती. या इमारतीचे बांधकाम इटालियन पद्धतीचे आहे. त्यावेळी अशा तऱ्हेचे बांधकाम खरंच नाविन्यपूर्ण होते. लोकांना हे बांधकाम इतके आवडले की त्यावेळी कॅनडात अशा पद्धतीची बांधलेली घरं विशेष प्रसिद्धीला येऊ लागली. या वास्तूचे ऐतिहासिक महत्त्व असे की कॅनडाचे पहिले पंतप्रधान सर जॉन मॅकडोनाल्ड इथे ऑगस्ट 1848 ते सप्टेंबर 1849 या दरम्यान काही काळासाठी राहिले होते. त्यावेळी ते वयाने बरेच तरुण होते. व्यवसायाने वकील होते आणि किंगस्टनमधील लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे सभासद होते. आम्ही तिथे पोचलो तेव्हा जुन्या पद्धतीच्या या हिरव्या आणि पांढऱ्या रंगाच्या वास्तूने माझे लक्ष वेधून घेतले. बाहेर सफरचंदाची बाग लागली. त्यावर अनेक सफरचंद लटकलेली होती. अंगणात सफरचंद आणि आजूबाजूला हिरवेगार वृक्ष वनराळी. वा, ते दृश्य अजूनही माझ्या डोळ्यासमोर तरळत आहे मंडळी. त्या सुंदर दृश्याचा आस्वाद घेत आम्ही त्या वास्तूजवळ पोचलो. या घराचे बांधकाम पूर्ण लाकडाचे आहे. 3 असलेले हे घर मधोमध असलेला मनोरा, समोरचा मोठा व्हरांडा, मोठाल्या खिडक्या आणि सभोवताली असलेले भव्य वृक्षांचे हिरवेगार उद्यान अगदी सगळं वेगळंच दिसतं. आतमध्ये जुन्या ब्रिटिश पद्धतीचा पेहराव केलेला एक उंच तरुण उभा होता. त्याने आम्हाला कमरेत वाकून नमस्कार केला तेव्हा 1830 काळात अगदी पोचल्यासारखे वाटले. त्याने बरीच माहिती सांगितली, ती तुम्हाला ऐकवते. 1830 दरम्यान किंगस्टनमधील श्रीमंत कुटुंबात आपली गावातील घरे विकून उपनगरात भव्य फॅशनेबल घरं बांधण्याची पद्धत रूढ होत होती. त्यावेळी स्थानिक व्यापारी चार्ल्स हेल याने हे बांधलेले घर जॉन मॅकडोनाल्ड यांना भाड्याने वर्षभराच्या मुदतीसाठी देण्यात आले. त्यावेळीच जॉन मॅकडोनाल्ड हे उमदे वकील होते आणि पुढील भविष्याचे सोनेरी स्वप्न पाहत होते. त्याकडे आलेल्या पाहुण्यांना आपले व्हिजिटिंग कार्ड द्यायची पद्धत होती. ते दिल्यानंतर मुख्य दरवाजातून आपल्याला एका दालनात नेले जाते. तिथे जुन्या पद्धतीच्या खुर्च्या, गोलाकार डायनिंग टेबल, मेज असे मांडलेले दृष्टीस पडते. आणि त्या काळातील लेखण्या, छत्र्या, खाण्याचे पदार्थ, कब्बशा, वेगवेगळी काचेची भांडी त्यांनी इतक्या आकर्षक पद्धतीने मांडलेली आहेत की खरोखरच त्या काळात सैर करून आल्यासारखे वाटते. खोल्यांची उंची कमी आहे आणि त्या मध्यम आकाराच्या आहेत. गोलाकार व्हरांड्याच्या आत एल आकारात सगळ्या खोल्या मांडलेल्या आहेत, म्हणजे बांधलेल्या आहेत. काही वरती एक एक मजले जिन्यावरती लागतात तर जुन्या पद्धतीचे किचन म्हणजे स्वयंपाकघर खाली तळघरात आहे. त्या काळची लोखंडाची मोठाली भांडी, दारूचे मोठमोठे नरसाळे, जुन्या पद्धतीचा ओव्हन इत्यादी पाहताना तो काळ सरकण डोळ्यासमोरून गेला. या सगळ्या वस्तू पाहताना फार मोठी श्रीमंती काही नजरेस पडली नाही. मला उगीचच आपले राजे महाराजांचे मोठे वैभवशाली राजवाडे डोळ्यासमोर आले. म्हटलं तर भारतात धन ऐश्वर्य अफाट होते पण ते आपल्याला टिकवता आले नाही असं राहून राहून उगीचच वाटत राहतं. असो, संपूर्ण वास्तू ही इटालियन पद्धतीने बांधलेली असली तरी मोठ्या प्रमाणात फ्रेंच, युरोपियन पद्धतीचा ठसा
स्पष्ट दिसतो. सकाळी 10 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत ही वास्तू लोकांसाठी खुली असते. आपण तिकीट काढायचे आणि आत जायचे. आतमध्ये शिरायला मधोमध दार आहे. उजवीकडे आणि डावीकडे आपल्याला दालनं दिसतात आणि प्रत्येक खोलीला खिडक्या आहेत, पण एकाच आकाराच्या नाहीत बरं का, वेगवेगळ्या उंचीवर आहेत. याला व्हरांडा असून बाल्कनी आणि पोर्च पण आहे आणि सगळीकडून बागेचा नजारा सुंदर असा दिसतो. छप्र कौलारू आहेत. खिडक्यांची दारं इटालियन पद्धतीची आहेत. तसेच त्या काळचे जुने पडदे आपल्याला पाहायला मिळतात. किचन, स्वयंपाकाच्या वस्तू, बाकडी, खुर्च्या आणि रोलर इत्यादी दिसतो. इथे असं कळलं की मुख्य शेफ म्हणजे बावर्चीला घरात उच्च स्थान असायचे आणि तिच्या हाताखाली असणाऱ्या लोकरांच्या वेगवेगळ्या पायऱ्या असायच्या. सर जॉन मॅकडोनल्ड यांची खास वेगळी बेडरूम पाहताना अगदी इतिहासात फिरून आल्यासारखे वाटते. हॉलमधले बेंच, ब्रासची शाईची दौत, रिव्हॉल्विंग डेस्क चेअर, अनेक जुनी पिवळी पडलेली पुस्तकं, हस्तलिखितं, तलवार आणि गंमत म्हणजे लहान मुलाचा पाळणाही दिसला. यावेळी मला भूत, भविष्य आणि वर्तमान यांचे नाते कसे बदलत जाते याची जाणीव झाली. वर्तमान हा उद्याचा भूत असतो आणि वर्तमानात राहून माणूस नेहमी माहीत नसलेल्या भविष्याची स्वप्न बघत असतो. आज आहे ते उद्या नसणार हे आपण मात्र अचानक नेहमी विसरून जातो. तर मंडळी, आजच्या या भागात मी मोहना कारखानीस आपला निरोप घेते. यापुढील भागाला भेट देण्यासाठी भेटूया याच वारी, याच वेळी.

हॅलो हॅलो बाळ मित्रांनो, सुमती आजी आली. ओ आणि आज एक छान गोष्ट सांगणार आहे तुम्हाला. हो, पाणी देता का पाणी. हो, मुलांच्या मासिकाचा मे महिन्याचा अंक माझ्याजवळ आहे आणि त्याच्यातली छान गोष्ट आहे. सुरेश परुळेकर संगमनेर यांची ती गोष्ट आहे. फारच छान गोष्ट आहे. माणसाला छोट्या छोट्या गोष्टीचा एवढा अहंकार असतो की मी म्हणजे काय, मीच फक्त शाळा, मलाच फक्त येतं. पण हे सगळं खोटं असतं. माणूस कधीच सर्वज्ञ नसतो. सर्वज्ञ असल्याचा त्याला अहंकार होतो, भास होतो. आणि हा अहंकार एका या गोष्टीमध्ये कसा नष्ट झाला आणि एका महान माणसाचा. हो, कवी कालिदास. कालिदास किती महान होते माहिती तुम्हाला. आणि म्हणून मग या कालिदासांचं गर्वहरण कसं झालं त्याची गोष्ट आपण आज ऐकणार आहोत. त्यांचा अहंकार सपशेल धुळीला मिळवला. बघूयात आपण. तर कवी कालिदास राजा विक्रमादित्याकडे नोकरीला होता. शेजारच्या राज्यातून निमंत्रण आल्यामुळे विक्रमादित्याची परवानगी घेऊन तो त्याच्या घोड्यावरून निघाला. कळतंय ना, राजाची परवानगी घेतली. शेजारच्या राजात त्याला बोलवलेलं आहे, कारण तो हुशार होता, खूप विद्वान होता, म्हणून लोक त्याला बोलवायचे. तो शेजारच्या राज्यात निघाला. उन्हाळ्याचे दिवस होते. सारखा प्रवास केल्याने कालिदासाला तहान लागली. जंगलातून रस्ता होता, आसपास काही गाव दिसत नव्हतं. त्याची नजर चौफेर फिरत होती, शोध घेत होता. कुठे झोपडी दिसते का, कुठे घर दिसतं का, कुठे विहीर दिसते का, कोणी आपल्याला पाणी देईल का, म्हणून आशेने तो इकडे तिकडे चौफेर नजर टाकतो. तर त्याला एक झोपडी दिसली. तर नक्कीच पाणी मिळेल या भावनेने त्याने झोपडीकडे आपला घोडा वळवला. झोपडीच्या जवळच एक विहीर होती. तहानेने व्याकुळ झाल्याने झोपडीत कोणी आहे का असे त्याने विचारले. नेमकी त्याच वेळी झोपडीतून एक युवती कमरेवर घागर घेऊन बाहेर आली. त्या युवतीने विहिरीवर जाऊन घागर भरली आणि झोपडीकडे येऊ लागली. तिला पाहताच कालिदास तिच्याकडे जाऊन म्हणाला, मुली मला तहान लागले ग, तर पाणी दे बरं थोडस घोटभर मला. आपण कोण आहात मला माहित नाही, प्रथम आपला परिचय द्यावा, मुलगी म्हणाली. तहानलेला कालिदास काहीसा चिडलाच. तो मनात म्हणाला, ही मुलगी मला ओळखत नाही. एवढा महान, एवढा कवी, एवढा नाटककार, एका राजाचा पदरी, एवढं नाव आहे माझं, कालिदासाला कोण ओळखत नाही. आणि ही खुशाल म्हणते, तुमची ओळख सांगा, तुम्हाला ओळखत नाही. बापरे, मला कोण ओळखत नाही, मला परिचय देण्याची काय आवश्यकता. परंतु फारच तहान लागल्याने त्याने त्या मुलीला म्हटले, मुली तू लहान आहेस म्हणून मला ओळखले नाहीस. तुझ्या घरात कोणी मोठे माणूस असेल तर त्याला घेऊन ये, मला बघताच ते पटकन ओळखतील, कारण माझे नाव फार मोठे, ते सर्वत्र आदराने घेतले जाते. मोठा बलवान आणि प्रसिद्ध माणूस आहे. बापरे. कालिदासाच्या या कथनाचा त्या मुलीवर काहीही परिणाम झाला नाही. ती म्हणाली, आपण असत्य बोलत आहात असे दिसते, कारण या जगात दोनच जण बलवान आहेत. त्या बलवानांना मी जाणते. आपली तृष्णा संभवायची असेल तर ते बलवान कोण आहेत ते आपण सांगावे. काही वेळ विचार केल्यानंतर कालिदास म्हणाला, मला माहित नाही, तूच नाव सांग बरे. मी बघ, मी तहानेने अगदीच व्याकुळ झालोय ग, तर आधी मला पाणी दे बरं. या जगात अन्न आणि पाणी हे दोघेच बलवान आहेत असे सांगत ती मुलगी म्हणाली, अन्न पाण्यात एवढी शक्ती आहे की ही शक्ती कोणी कितीही बलवान असला तरी त्याला झुकवतेच. आत्ताच बघा ना, आपण तृष्णेने व्याकुळ झाला आहात, काय अवस्था झाली हो आपली. मुलीचं उत्तर ऐकून कालिदास चकित झाला. मुलीचा तर्कशुद्ध उत्तराने तो कैसा थिजला. अनेक विद्वानांना पराजित करणारा कालिदास एका मुलीपुढे निरुत्तर झाला होता. खरच आपण कोण आहात कोण ते सांगितल्यास बरे होईल. ती मुलगी झोपडीकडे जाण्याचे बेतात असताना तिने कालिदासाला म्हटले, मी वात्सरू आहे. कालिदास म्हणाला, परत असत्य बोलतात आपण. ती मुलगी म्हणाली, संपूर्ण संसारात दोनच वाट सुरू आहेत. तुम्ही सांगा बरं ते दोघं कोण आहेत. त्यांना मी जाणते,
त्यावर कालिदास म्हणाला, मला ते दोघेही माहीत नाही. ती मुलगी म्हणाली, आपण तर विद्वान, एवढे माहीत नाही. ऐका, एका स्थानापासून दुसऱ्या स्थानापर्यंत न थकता जाणाऱ्या वाटसरू म्हणतात, आणि ते दोनच आहे, एक सूर्य आणि दुसरा चंद्र. दोघेही न थकता आपली वाट चालत राहतात आणि आपण तर थकलात, तहानाने व्याकुळ झालात, आपण कसले वाटसरू हो. एवढे बोलून त्या मुलीने चटकन दादर कमरे घेतली आणि ती झोपडीकडे निघून गेली. कालिदास त्याच्या जीवनात कधीही एवढा अपमानित झाला नव्हता, तो लज्जित झाला होता. तहानलेल्या अवस्थेत आपली शक्ती हळूहळू कमी होते आहे असं त्याला वाटू लागले. त्याची अस्वस्थता वाढली होती, कंठशोष वाढला होता, डोके गरगरते की काय असे वाटत होते. त्याने आशेने झोपडीकडे पाहिले, तेव्हा त्या झोपडीतनं एक वृद्धा बाहेर येत होती. तिच्याही हातात पाण्यासाठी घागर होती, तीही त्या विहिरीवर पाणी भरू लागली होती. अगदीच म्लान झालेला कालिदास त्याला म्हणाला, आई, पाण्यावर माझा जीव तडफडतोय, गोडवर पाणी द्या हो, मोठे पुण्य लागेल बघा. मी पाहुणा आहे हो. तुम्ही पाहुणे कसे होऊ शकता? संसारात दोघेच पाहुणे असतात, पहिले धन आणि दुसरे तरुणपण, आणि त्यांना जाण्यासाठी वेळ लागत नाही. सत्य सांगा, तुम्ही कोण आहात? म्हातारीने प्रश्न केला. बघा बघा बघा, कसं गर्वाचं हरण झालंय, कसा अहंकार नष्ट होतोय. आतापर्यंतच्या साऱ्या तर्कात हरलेला कालिदास विषण्ण स्वरात म्हणाला, मी सहनशील आहे, आता तरी पाणी द्याव. नाही नाही, सहनशीलता तर दोघांकडेच असते. पहिली पृथ्वी, जी पाप्यांचा पुण्यात्मांचा सगळ्यांचा बोजा सांभाळते, तिचे पोट फाडून बियाणे रुजवले तरी अन्न देते. दुसरा आहे वृक्ष, त्याला कितीही दगड मारा तरी तो तुम्हाला गोड फळे देतो. तुम्ही सहनशील नाही आहात, कृपा करा आणि सांगा तुम्ही कोण आहात. कालिदासाची अस्वस्थता बेशुद्धवत झाली होती, भावना विरहित अवस्थेत त्याने ओरडून सांगितले, मी हट्टी आहे. हट्टी तर दोघेच असतात, म्हातारी म्हणाली, हट्टी तर दोघेच असतात, एक केस आणि दुसरे नख. वारंवार कापले तरी त्याची वाढ काही खुंटत नाही. म्हणून म्हणते, विप्रा, तू कोण आहेस, कोण आहेस तू? पूर्ण पराजित अपमानाने खाली मान घातलेला कालिदास वैतागून म्हणाला, मी एक मूर्ख असे नवे आहे. नाही नाही विप्रा, तू मूर्ख कसा असेल, मूर्ख तर दोघेच असतात. पहिला राजा जो योग्यतेशिवाय सर्वांना राज्य करतो, दुसरा दरबारी पंडित तो राजाला खुश करण्यासाठी चुकीची माहिती चुकीचे समर्थन करून सत्य असल्याचे भासवतो. बोलण्याच्या अवस्थेत नसलेला कालिदास तृष्णेने व्याकुळून वृद्धेच्या पायावर पडला व पाण्यासाठी पुन्हा पुन्हा याचना करू लागला. त्याचा सगळा अहंकार गळून पडला होता. बापरे, काय सुंदर कथा आहे बालमित्रांनो. बघा, काही नाही, काही येत नाही आपल्याला, एवढं तेवढंही येत नाही. हो, 10 पुस्तकं वाचली की वाटतं, वा वा, मी काय विद्वान झालो, मी काय मोठा झालो, माझ्यासारखं कोणालाच कळत नाही. अहो, असं नसतं बाबांनो, असं नसतं. हो, हा ज्ञानसागर फार मोठा आहे. तुम्ही कितीही खोल गेलात, कितीही बुडालात, तरी तुम्ही स्वतः त्या ज्ञानाने परिपूर्ण होऊ शकत नाही. म्हणून माणूस आजन्म विद्यार्थी असतो, आणि विद्यार्थी राहावं, आपल्या ज्ञानाचा गर्व कधीही करू नये. नाही तर काय होतं मग? कालिदासासारखं गर्वहरण होतं, अहंकार नष्ट होतो. हो, अहंकार माणसाचा सर्वनाश करतो, लक्षात ठेवा. म्हणून कधीही अहंकारी बनू नका. अहंकाराचा फुगा फुगला तर पिन लावून त्याची हवा काढून टाका. पाय जमिनीवर आणि डोकं ताळ्यावर ठेवावं, म्हणजे माणसाला संकटांचा सामना व्यवस्थितपणे करता येतो. आणखी एक गोष्ट सांगणार आहे तुम्हाला मी आज. हो, आळसामुळे गरिबी, अगदी सत्य आहे, आळसामुळेच माणसाला गरिबी येते. गरिबीचं दुसरं कुठलंही कारण मी त्याचं समर्थन करणार नाही. विक्र मच्छिंद्र ऐनापुरे जत सांगली हे लेखक आहेत, ते म्हणतायत, गरिबी आळसामुळे येते आणि त्यांनी त्यासाठी
एक छानशी कथा आपल्याला छोटीशी आहे ती सांगितलेली आहे. तुम्ही अभ्यासाचा आळस केलात तर पास व्हाल का? अभ्यासाचा आळस केला, तुम्ही पुस्तकं वाचली नाही, गणित सोडवली नाही, प्रमेय पाठ केले नाहीत, सणावळ्या पाठ केल्या नाहीत, जोड्या लावल्या नाहीत, गणित सोडवले नाहीत, मराठीचे धडे वाचले नाहीत, तुम्हाला ज्ञानाची ओळख होईल का? अजिबात होणार नाही. तुम्ही ज्ञानी नाही, अज्ञानी राहाल. कशामुळे? कंटाळा केल्यामुळे. हो, कधीही कुठल्याही कामाचा कंटाळा करायचा नसतो. काम केल्याने, अभ्यास केल्याने काही माणूस मरत नाही, उलट तो शून्यातनं भरारी मारतो. हो, अगदी खरं सांगते तुम्हाला मी. ज्ञाना इतकं महान, ज्ञाना इतकं पवित्र दुसरं काहीही नाही. आणि हे ज्ञान मिळवण्यासाठी काय लागतात? फक्त कष्ट लागतात, वेळ द्यावा लागतो, आणि तो आपल्याकडे भरपूर असतो. कष्ट काही कुठे बाजारात मिळत नसतात, ते आपल्यालाच करायचे असतात, त्याशिवाय काहीही साध्य होत नसतं. ऐका मग, फार वर्षापूर्वी चंदनगड राज्यात सुरसेन नावाचा एक धनाढ्य शेतकरी राहत होता. त्याची कितीतरी एकर जमीन होती. हो, राजाकडे खूप जमीन असायची, पूर्वी मोठमोठ्या शेतकऱ्यांकडे पण खूप जमीन असायची. तरी कितीतरी माणसे त्याच्याकडे चाकरीला होती. त्याला दोन मुले होती. थोरला होता प्रवीण सेन, मोठा हळशी होता. धाकटा आर्य सेन मेहनती कष्टाळू. सूर्यसेन थोरल्या मुलामुळे चिंतेत होता. तो त्याला खूप समजून सांगायचा, परंतु त्याच्यावरती त्याचा काही एक परिणाम व्हायचा नाही. सूर्यसेनने त्याला सुधारण्यासाठी एक योजना आखली. त्याने सगळी जमीन आणि चाकर दोन्ही मुलांना समसमान वाटून दिली. राहायला देखील वेगवेगळी घरे दिली. प्रवीणसेन आळशी असल्याने तो शेतावर कधी गेला नाही. फक्त त्याची माणसे शेतावर जायची आणि काम करायची. मालक शेताकडे फिरकत नसल्याने चाकर माणसे मनमानी कारभार करू लागले. हो, साहजिकच याचा परिणाम असा झाला की हळूहळू पीक उत्पन्नात घट येऊ लागली. प्रवीण सेनला आता गरिबीत दिवस काढावे लागले. त्या उलट डॉक्टर आरेसन मात्र भल्या पहाटे उठायचा, शेतावर जायचा, आपल्या चाकर लोकांबरोबर बरोबरीने काम करायचा. त्याचे कष्ट पाहून चाकर माणसं देखील रात्रंदिवस काम करायची. शेतातली सगळी कामे वेळच्यावेळी व्हायची. आरेसन शेतात नवनवीन प्रयोग करायचा. अधिक अधिक काम करणाऱ्या चाकरांना बक्षीस द्यायचा, त्यामुळे त्याला आणखी हुरूप यायचा आणि ते आपले शेत आहेत अशा भावनेने काम करायचे. सगळ्या प्रकारची काळजी घेत साहजिकच याचा परिणाम असा झाला की पीक उत्पन्नात व्हायचा तेवढा भरपूर फायदा होऊन भरघोस पीक यायला लागले आणि धनधान्याने त्याचे घर भरून जाऊ लागले. हो, काही दिवसातच तो पहिल्यापेक्षा अधिक मोठा श्रीमंत बनला. हो, कष्ट कष्टाचं फळ मोठं गोड असतं. हो, फार गोड असतं. कष्टाचं फळ फार गोड असतं. कष्ट केलं की यश तुमच्या मागे धावतं, तुम्हाला त्याच्या मागे धावायची गरज नसते. एके दिवशी सूर्यसेनने दोघा मुलांना बोलावून घेतले, त्यांची ख्याली खुशाली विचारली. मोठा म्हणाला, आपण माझ्यावर अन्याय केलाय. आपण आर्यसेनला माझ्यापेक्षा अधिक चांगली पिकाऊ जमीन दिली आहे, त्यामुळे त्याचे उत्पन्न भरघोस येत आहे आणि माझे कमी. याचा परिणाम मी दिवसेंदिवस गरीब होत चाललोय. सूर्यसेन म्हणाला, मी दोघांनाही समान पिकाऊ जमीन दिली होती आणि तेच तुमचे भाग्य होते. त्याने मन लावून मेहनत केली, तू मात्र आळस केला. तुझ्या माणसांच्या जीवावर जगलास. त्यांनी मेहनत केली, त्यामुळे त्यांनी मनमानी केली, त्यामुळे तुझे उत्पन्न घटत गेले. उलट तुझा धाकटा बाबू त्याच्या माणसांबरोबर काम करत होता, त्याची नोकरांची आणि शेताची पण काळजी घेत होता, त्यामुळे त्याचे उत्पन्न वाढले. वडिलांच्या बोलण्याने त्याचे डोळे उघडले, त्याला गरिबीचे कारण समजले. आता तो आपल्या माणसांसोबत शेतात काम करू लागला आणि पुन्हा त्याची परिस्थिती सुधारली. हळूहळू त्याचंही पीक छान यायला लागलं, उत्पन्न वाढलं आणि त्याची गरिबी दूर झाली. हो, कष्ट करा, कष्ट करा, काम करा. कोणतंही क्षेत्र असो,
शेती असेल, उद्योग असेल, नोकरी असेल, अभ्यास असेल, अगदी कोणतंही क्षेत्र, तिथे लागतात कष्ट, कष्ट लागतात. एखादं झाड लावलं आपण, नुसतं लावून सोडून दिलं, काही उपयोग नाही. वादळ वारा कदाचित पडून जाईल म्हणून त्याची निगराणी करायची असते. नुसतं झाड लावून सोडून द्यायचं नसतं, त्याला आधार द्यायचा असतो, त्याला पाणी द्यायचं असतं, त्याला खत द्यायचं असतं, ते नीट वाढतंय की नाही ते बघायचं असतं, त्याच्यावर फवारणी करायची असते. आणि असं मग एकदा का ते झाड वाढलं की बस, मग त्याला बघायची गरज नसते. ते अशी काही फळं देऊ लागतं की तुमच्या कष्टाचं चीज होतं. तुम्ही काय केलं, फक्त त्याच्या वाढीला मदत केली, त्याचं संरक्षण केलं, आणि त्या बदल्यात त्या झाडाने आपली मुळं जमिनीत इतकी खोल गाडली की आता मोठ्या वादळ वाऱ्यालाही ते जुमानत नाही, आणि दरवर्षी भरपूर फळं तुम्हाला देत. बघा, थोड्याशा कष्टाने किती फळ मिळतं. मी 2 आंब्याच्या कोया लावल्या, बरीच वर्ष झाली, आता मला काही बघावं लागत नाही. दोन्ही झाडं आपापली मुळं पाणी शोधतात आणि दरवर्षी मला भरपूर उत्तम प्रतीचा आंबा देतात. पण त्या झाडांची मी काळजी घेतली नसती, ते नीट वाढतात की नाही बघितलं नसतं, तर हा जो मला फायदा होतो आहे तो झाला नसता. तुमच्या थोड्याशा कष्टाने तुम्हाला भरपूर फायदा होतो, म्हणून कष्टाला मागे हटवू नका. जी माणसं आयुष्यात कष्ट करतात तीच पुढे जातात हे लिहून घ्या. हे पूर्ण सत्य आहे, अर्ध सत्य नाही. हो, जगात जी मोठी माणसं होऊन गेली ती सगळी कष्टाने मोठी झाली आहे. तर आलं लक्षात? आता डुकडुक बाजा. हो, तुम्हाला आवडतो अशोक शहापूरकर आहे ते नागपूरचे, म्हणतायत बघा काय शोध. 2 मुलं शाळेत उशिरा पोहोचले, शिक्षक खूप रागवले. मोठ्याने दटावत त्यांनी एकाला उशीर होण्याचं कारण विचारलं. तो म्हणाला, सर माझं 1 रुपयाचं नाणं हरवलं, मी ते शोधत होतो. आणि दुसऱ्याला म्हटलं, आणि का रे तुला का उशीर झाला? शिक्षकाने दुसऱ्याला विचारलं, सर मी याच्या रुपयाच्या नाण्यावर पायठून उभा होतो. दुसरा घाबरून पटकन म्हणाला, कसे असता तुम्ही नाटी. जेवण साहेब 50 पैसे देता का गरीबाला? एका भिकाऱ्याने राजाभवनकडे याचना केली. अरे 50 पैसे तुझं काय होणार आहे, चल तुला छान पैकी जेवणच देतो ना. राजाभाऊ उदारपणे म्हणाले, साहेब पैसा मागण्याच्या प्रयत्नात मी सकाळपासून 4 वेळा पोटभर जेवलोय. भिकारी निराशेने म्हणाला, साहेब मला आता जेवण नको, पैसे द्या. खरा व्यापारी. शेठ मदनलालने आपल्या बंगल्याच्या रक्षणासाठी एक भला मोठा कुत्र विकत घेतला. 2 दिवसांनी त्याच्या बंगल्यात चोरी झाली. चोर आले आणि चोरी करून निघून गेले, तरी कुत्रा आपल्या मस्तपैकी जम्म झोपूनच. मदनलाल खूप रागवले, दुकानात जाऊन त्याने दुकानदाराला खडसावले. विक्रेत्याने त्याचं म्हणणं ऐकून घेतलं शांतपणे, आणि दुकानाच्या आतल्या भागात जाऊन एक छोटासा कुत्रा आणून त्यांच्या पुढे ठेवत म्हणाला, शेठ तुम्ही हा छोटा कुत्रा विकत घ्या, म्हणजे अशा प्रसंगी हा भुंकून मोठ्या कुत्र्याला जाग आणेल. एकावर एक फ्री नाही, एकावर एक विकत. आधी मोठा दिला बिनकामाचा, म्हणतात छोटा घेऊन जा विकत. बघा कसा व्यापारी आहे. एका गल्लीत स्टंप नावाचं आहे, एका गल्लीत क्रिकेटचा खेळ चालू होता. सगळी खेळण्यात रंगली होती, पण एक छोटा मुलगा मात्र सारखा रडत होता. तिथून जाणाऱ्या वत्सलाबाईंना तिची दया आली. त्याचं रडणं थांबा म्हणून त्यांनी त्यांना या छोट्या मुलाला उचलून घेतलं. तो साऱ्या मुलांनी एकच गिल्ला केला, काकू सोडा सोडा सोडा त्याला. का? वत्सलाबाई म्हणून विचारलं. अहो तो आमची विकेट आहे. मुलाने स्पष्ट केलं, विकेट म्हणून मुलाला सुभ करून दिला त्याने. मुलाचा व्यायाम. बळवंतरावांनी आपल्या मुलाला सक्तीने व्यायाम करायला लावले होते. मला असं काय उठून बिचारा मुलगा जोर काढायचा जोर काढायचा, कारण तो व्यायाम करत असताना बळवंतराव समोरच पहारा देत द्यायचे. एक दिवस हय हय या करत 1-2 असे 25 पर्यंत मुलाने मोजून दम लागून जोर काढले आणि तो दमला. त्याच्या पुढे जोर मोजताना 24-23-22 असे तो अंक मोजू लागला. अरे काय 26-27 मोजायचे सोडून मागे का मोजतोय, वडील गरजले.
पुढे जाऊ शकत नाही, दम लागलाय म्हणून मागे चाललोय. बिचाऱ्या मुलाने 20 आकड्या बोलून ठासून उत्तर दिले. का मंडळी आवडलं का? मग डुकडुक बागा आला की नाही हसू? म्हणजे शिर किस्से असतात ते थोडा वेळ हसायचं आणि सोडून द्यायचं, हो की नाही? गंमत असते फक्त, ते काही आपण लक्षात ठेवत नसतो फारस. तात्पुरतं मनोरंजन असतं ते. मग जाऊ का आता? काय बाबा बेटा ना, बाय.

0: मित्र म्हणून केला होता आणि त्याचे एक्सपिरियन्स ऐकून बाप रे बाप रे. आता तो फक्त सर्पमित्र प्राणी मित्र राहिला नाही तर वन्यजीव अभ्यासक सुद्धा झालाय. मनीष राम राम.
1: राम राम.
0: नवीन किस्सा ताजा ताजा किस्सा ऐकू काहीतरी.
1: सगळे नवीन किस्से आपल्याकडे
0: ऐकू ऐकू काय नवीन ऍडव्हेंचर तुझं.
1: सगळ्यात महत्वाची एक गंमत घडलेली आता काही दिवसापूर्वीची सांगतो. सकाळी पहाटे 3:30 एक जणांचा फोन आला.
0: आमच्यासाठी रात्र रे ती.
1: साहेब आमच्या घरात साप आहे म्हणे संडासा मध्ये. म्हटलं बरं मी येतो म्हणे.
0: तुम्हाला फोन 24 तास चालू असतो.
1: हो 24 तास.
0: आणि जगात सगळ्यांना तुझा नंबर माहिती. बर कंटिन्यू.
1: तर मग त्यांचा फोन आला म्हटलं या घ्यायला. ते म्हणे मी येतो घ्यायला. आले ते. आल्यानंतर त्यांनी मला घेऊन घरी गेले आणि हळूच कन संडासाचं दार उघडून सांगतात तो पण म्हणे संडासच्या भांड्यामध्ये. म्हणे साहेब मी गेलो पाहिलं संडासच्या भांड्यामध्ये संडास धुवायचा ब्रश पडला होता.
0: आई ग.
1: मी म्हटलं को साहेब कुठे साप दिसतोय. तर म्हणे अहो तो काय तोंड बाहेर काढतोय. म्हणे म्हटलं अहो साहेब हा संडास धुवायचा ब्रश पडला आहे. अहो काय बावळट आहे म्हणे आमची बाई तिने मला सांगितलं साप निघालाय. म्हटलं अहो तुमची बाई बावळट. तिला बावळट म्हणण्यापेक्षा तुम्ही खात्री करणं गरजेचं होतं ना. म्हटलं नक्की साप आहे की नाही. तुम्ही आपलं त्यांनी सांगितलं.
0: पण त्यांनी कशी खात्री केली असती.
1: आता ते काय याचं प्लॅस्टिकचं सापाचं तोंड आणि प्लॅस्टिकच्या ब्रशचं वरच आहे.
0: अरे पण मनीष तुझ्यासाठी सोपं आहे. आम्ही तर 10 फूट मागून असणार. आम्ही ते फक्त काहीतरी बघणार.
1: नाही पण नाही किमान तुम्ही दाराची फोटो उघडून.
0: प्रामाणिक हा माझा खूप खरा प्रश्न आहे. असं काहीतरी पडलेलं आहे आणि आम्हाला डाऊट आला तो साप आहे. पण तो साप आहे की नाही हे कसं कन्फर्म करावायला पाहिजे आम्ही माशा. नाही
1: थोडा वेळ आहे बघा. साप काही लगेच 10-15 फुटाच्या लांबचं साप पाहू शकत नाही.
0: हो
1: तो आपल्या इतकी दूरची दृष्टी नाही त्याला. त्यामुळे तुम्ही हालचाल केली नाही. शांतपणे उभं राहून फक्त त्याच्या हालचालीकडे. आता
0: तुम्हाला किती दूर असेल पाहिजे.
1: साधारण 15-20 फुटाच्या अंतराच्या बाहेर सापाला काही दिसत नाही. समोर जर हालचाल झाली तर त्याला कळतं. त्याला कानही नाही येत. त्यामुळे आवाज जे येतात ते त्याला हवेतनं काहीच ऐकू येत नाही. तर त्यामुळे तो असं समजू नाही शकत की इथं कोणी उभा आहे. तुम्ही जेव्हा हालचाल कराल तुमच्या पायाची कंपनं होतील तेव्हा त्याला कळेल की जवळ काहीतरी मला धोका आहे. तेव्हा तो त्यावर रिॲक्ट होणार. तुम्ही जर हल्लेच नाही तर सापाला कळत नाही की इथं कोणी उभा आहे असं. त्यामुळे जो ब्रश पडलेला तो काय हलणार नाही. आणि साप तर काही इतका स्थिर नाही राहू शकत. तो थोडीफार तर हालचाल करणार की नाही.
0: साप स्थिर किती वेळ राहू शकतो.
1: नाही जास्तीत जास्त 10-1 मिनिटं.
0: हो
1: बऱ्याच वेळा बिळातनं काय करतात ते तोंड बाहेर काढून असं बाहेरचा अंदाज घेण्यासाठी लोक आम्हाला जेव्हा कॉलला बोलवतात तेव्हा बघतो की त्याने एखाद्या घराच्या पायातनं किंवा कुठेतरी पाईप असेल एखादा जो भिंतीतला असेल त्याच्यातनं तो तोंड काढून बाहेर फक्त थांबलेला असतो एक अंदाज घेण्यात. आणि थोडंही त्याला साचल लागले आजूबाजूला काही हालचाल किंवा व्हायब्रेशन की तो ते तोंड परत आत ओढून घेतो लगेच. तर अशा पद्धतीने त्याचं स्वतःला डिफेन्स करण्याचं म्हणजे थोडक्यात त्याला जे संवेदना ग्रहण होतात ते जमिनीवरन व्हायब्रेशन.
0: त्याच्याने
1: साप 1 किलोमीटर दूरची व्हायब्रेशन सेन्स करू शकतो. हो इतकी सेन्सिटिव्ह बॉडी सापाची.
0: आणि ते सेन्सेशन त्याला कसं समजतं.
1: पोटाखालच्या भागाकडनं. तो जमिनीवर सरपटत चालतो ना. बाजूला होणारी कंपनं पोटाखालच्या भागाला जाणवतात त्याला.
0: बापरे.
1: तर ती जाणवली की त्या कंपनांवरनं मला धोका आहे त्याची याची त्याला लगेच जाणीव होते. आणि मग तो एकतर त्याच्यावर रिॲक्ट होण्यासाठी एक तर हल्ला करण्याचा जर त्याला मागे जायला जागा नसेल बीळ नसेल तेवढं तर तो हल्ला करण्याचा प्रयत्न करेल. आणि जर पळायला जागा असते पहिले पळून जाणं. साप हा 100% भित्रा प्राणी. तो पहिले पळून जाण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला जे गोष्टी ऐकवल्या जातात की त्याने आमच्यावर धावून आला हल्ला केला हे सगळ्या भ्रामक समजूते. असा साप कधीच हल्ला करत नाही. तो पहिले पळण्याला प्रेफरन्स देतो. जर पळायला जागा नाही तर मग प्रत्येक जनावर माणूस पण टेस्ट करणार आहे का. आपण जर पळायला जागा नाही आपल्यापेक्षा ताकदवान कोणी दुसरा प्राणी आला तर आपण पहिले पळायचं हे करून पळायला जागा नाही तर मग आपण हल्ला करण्याचा प्रयत्न करू. अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स आहे आपण म्हणतोच नेहमी. तर त्याप्रमाणे तो पण तेच करण्याचा प्रयत्न करतो. आणि सगळेच सजीव करतात. म्हणजे आता या अनुषंगाने एक विषय निघालाय की आपल्याकडे शहरात आता बिबट्या एकदम निरंतर झालाय.
0: हे खूपच संख्या वाढली का रे.
1: संख्या खूप वाढली म्हणजे त्यांचा नैसर्गिक अधिवास आपण घटवला. जंगलातलं त्याचं भक्ष्य संपवलं. त्याच्यामुळे त्याला
0: ऑन एन एव्हरेज त्यांची संख्या वाढलेली नाहीये.
1: नाही संख्या तर वाढते कारण त्यांना शेवटी त्यांनी स्वतःला ऍडजस्ट केलंय शहराच्या
0: ओके
1: याच्यात.
0: ओके
1: बिबट्या मोठा जो आपल्याकडे पट्टेरी वाग शकल्यामुळे त्याची संख्या

0: संख्या कमी होत चालली आणि बिबट्याने अडॉप्ट केलं स्वतःला, त्याच्यामुळे बिबट्या हा वाढत चालला.
1: ओके,
0: तर मग सध्या बिबट्याचं डिश काय आहे, तर सगळ्यात महत्वाची डिश म्हणजे भटके कुत्रे.
1: अच्छा.
0: आणि स्ट्रे डॉग्सचं प्रमाण आपल्याकडे प्रचंड आहे, रात्री कुत्रे सगळे बाहेर पडतात आणि त्यामुळे बिबट्या रात्री शहरामध्ये येतो. म्हणजे आता जो बिबट्यांवर अभ्यास आहे की जेवढंही बिबट्याचं पॉप्युलेशन आहे ऑल ओव्हर भारतामध्ये आपल्या, त्यातले 90-95% बिबट्या हे मनुष्य वस्तीपाशीच हिंडतात. हल्ल्याच्या घटना फक्त 5% भक्ष्याच्या पोट आहे. ज्या प्राण्याला पोट आहे त्याला भूक भागवणं आहे तर त्याला येणंच आहे, दुसरा त्याला पर्यायच नाही काही.
1: आणि सोपी शिकार कुत्रे.
0: कुत्रा ही अतिशय सोपी शिकार आहे, त्यामुळे मग तो. आणि आता बिबट्याची ही तिसरी पिढी जी शहरातच जन्माला आली.
1: ओके.
0: त्यामुळे त्यांना जंगल आहे माहितीच नाही, आता शहर आहेच त्यांच्या दृष्टीने.
1: जंगलात म्हणजे काहीतरी नवीन वाटेल,
0: कारण त्यांना शहरात भटकायची. आता तुम्ही जर सध्याचे रिसेंट व्हिडिओ बघितले नाशिक मध्ये जिथे जिथे बिबट्या आला, त्यातले ते जे सीसीटीव्ही फुटेज मध्ये तुम्ही बघा, ते बिबटे इतके सरावाने हिंडतायत तुमच्या शहर परिसरात. याचा अर्थ काय, त्याला सवय झाली त्या आदिवासाची, त्यामुळे झालेला आहे. जर तो नवखा असता तर त्याने इकडं तिकडं पाहून स्वतःला हे करण्याचा प्रयत्न, तो इतका सरावाने हिंडताना दिसतो त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये. म्हणजे तो तिथं नेहमी येणारा प्राणी आहे, त्याला ते काही नवीन नाहीये. फक्त तो कधीतरी लोकांच्या नजरेस पडला रात्री अपरात्री कोणी बाहेर गेला असेल आणि मग तो ते गवगवा होतो, आला आला आला वागाला वागाला वागाला. मग तो लोक गर्दी. बरं, आपल्याकडे चुकीची गोष्ट काय घडते की लोकांनी जर तुम्हाला बिबट्या कुठे दिसला तर कोणत्या यंत्रणा त्याशी रिलेटेड आहेत त्यांना कळवणं गरजेचं असताना आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना जास्त फोन करतात आणि त्यांना जमा करता गर्दी. आणि गर्दी झाल्यामुळे तो बिथरतो तो प्राणी, आणि त्यामुळे हल्ला झाला की मग त्या यंत्रणांना दोष द्यायचा याला काही अर्थ नाही. तर लोकांनी आजही शिकणं गरजेचं आहे की बिबट्यासोबत सहजीवन कसं तुम्ही करू शकता.
1: मनीष, आता मला एक प्रामाणिकपणे याचं उत्तर हवंय. बिबट्या आपण केजमध्ये पकडला तर शेतकऱ्यांचं आता असं म्हणणं ऐकू येतंय की ते म्हणे ते आमच्या ह्या एरियात सोडतात, प्रत्येकाचा कोणता तरी एरिया मला माहिती नाही कुठे सोडतात, तर बिबट्या इकडे पकडतात आमच्या, मग आमच्या शेताजवळच खूप बिबटे झाले, तर ह्याचं उत्तर काय?
0: असं नाही होत, कारण एक शेवटी आता जे वन विभागाचे नियम आहेत ना, ते नियम असं सांगतात की 1972 प्राणी संरक्षण कायद्यानुसार बिबट्या संरक्षित जीव आहे, तर त्याला तुम्ही जास्त दिवस कॅप्टिव्हिटीमध्ये ठेवू नाही शकत, त्याला सोडणं हे भागच.
1: बरोबर.
0: त्याच्या नैसर्गिक आदिवासात. बरं, नैसर्गिक आदिवास आता इतका संकोच होत चाललाय नैसर्गिक आदिवासाचा की सगळीकडे मानव अतिक्रमण करत चाललं नैसर्गिक आदिवासावर, तर त्यांनी कुठे जावं शेवटी?
1: मग तुम्ही लोक सोडताना काय विचार करता?
0: सोडताना जनरली आपल्याकडचा जो जंगल परिसर आहे, मग आहे ना तुमच्या त्र्यंबक भागामध्ये गेले जो जवारकडे रोड जातो घाट, तो सगळा जंगल परिसर आहे, तिकडे सोडतात. तिथेही आजूबाजूला आता सोडून कुठ लोकांची वस्ती, शेतही इथे असणारच आहे, आता सोडून सोडणार कुठे शेवटी आपण, प्रश्न आहे ना.
1: हे मग बिबट्याला सोडल्यानंतर तो काय करतो रे?
0: साधारण एक बिबट्या आहे ना, त्याच वासाचं आणि त्याचं याचं ज्ञान इतकं चांगलं आहे की तो एका रात्रीत जवळपास 40-45 किलोमीटर ट्रॅव्हल करून जाऊ शकतो.
1: रनिंग का वॉक?
0: रनिंग वॉक करत, म्हणजे साचल घेत इकडं तिकडं स्वतःला हिड करत करत करत त्याच्या पहिल्या जागेला तो परत जातो, असं पण सर्वे मध्ये सिद्ध झालंय.
1: हो.
0: हा, तर त्याला ते जशी कुत्री तुम्ही मांजर सोडलं तोडक्यात, मांजराचं उदाहरण गेलं, काय लोक म्हणतात आम्ही मांजर सोडली होती काही दिवसांनी परत आमच्या एरियात आली, तर बिबट्या आमार जर कुळातलाच आहे.
1: हो.
0: तर मग ते त्यांना नैसर्गिक निसर्गाने दिलेली देणगी की स्वतःच्या आदिवासात कसं परतायचं परत, तर मग हे तो जनरली करणार, त्याला दुसरा काही पर्याय नाही. आता यावर सोल्युशन हेच आहे की त्याच्यासोबत सहजीवन जगणं.
1: कसं
0: सहजीवन? म्हणजे तुम्ही रात्री एक एकटे फिरू नका, फिरताना जर तुम्ही एकटेच असाल तर तुमच्या मोबाईल जो असेल हातातला त्याच्यावर गाणी वाजवत चाला, जेणेकरून त्याला वाटेल जास्त लोक आहेत.
1: अच्छा.
0: आणि बिबट्या, साधारण बिबट्याची एक मेंटॅलिटी जी त्याचा अभ्यास झालाय, ते असं सांगते की त्याच्या आय साईटच्या लेवलमध्ये जी गोष्ट येईल ती त्याच्या दृष्टीने बक्षे.
1: म्हणजे आपण
0: त्याच्या डोळ्यात, आपण उभ्या माणसावर हल्ला नाही, लहान मुलांवर हल्ला होण्याचं प्रमुख कारण तेच असतं की ते उंचीमुळे त्याला ते झोपलेले असतील तेव्हा.
1: ओके.
0: उभ्या माणसावर हल्ला नाही करत कधी.
1: हल्ला पण नाही करत?
0: नाही. म्हणजे खूपच बाबा त्याने अगदी स्वतःहूनच जर त्याच्यावर धाव हे करून गेला तर तो हल्ला करेल, पण असा स्वतःहून कधीच हल्ला नाही करणार उभ्या माणसावर, तो पहिले पळायचा प्रयत्न करेल तिथनं.
1: ओके.
0: प्रत्येक जे वन्य पशु आहेत ना, त्यांचं पहिलं हेच आहे की ते माणसाला पाहून पहिले पळण्याला प्रेफरन्स देतात. ते हल्ला करण्याला प्रेफरन्स नाही देत. म्हणजे आता तुम्ही जे ओरड केली जाते ना लोकांकडनं, आमच्यावर हल्ला झाला, तर यात लोकांची चूक असते पण ती ते लोक मान्य करत नाही. आम्ही काय केलं, जी क्रिया त्याच्या समोर
1: काय चूक असते
0: ते त्याच्याकडे धावतात अजून किंवा त्याच्यावर ओरडतात आणि एकमेकाला हे करतात बिबटे हे अरे अरे बिबटे अंत त्याने तो घाबरतो आणि मग तो स्वतःचा डिफेन्स म्हणून तो शेवटी हल्ला करतो. सगळीकडे बरं आपल्याकडे ही बातमी अशी वाऱ्यासारखी पसरते लगेच
1: बिबट्या
0: दिसलं व्हिडिओ. आता मोबाईल तर प्रत्येकाच्या हातात आलाय, मोबाईलचा सदुपयोग फार लोक कमी करतात, दुरुपयोग सगळ्यात जास्त करतात.
1: बरं तू म्हटलं
0: आला आणि हातात काहीतरी ज्या भागात म्हणजे जे बिबट्या प्रवण क्षेत्र आहे त्यातल्या लोकांनी हातात काहीतरी एखादी काठी मोठी असं काहीतरी हे ठेवा की जेणेकरून इनकेस त्याने केला झाला तर तुम्ही स्वतःच आणि छोटे मुलं घेऊन बरोबर जाऊ नका रात्री. okay, त्या भागात okay. तुमच्या घरातले छोटे मुलं हे रात्री बाहेर पडणार नाही एकटे दुकटे ही काळजी तुम्ही घेणं गरजेचं आहे.
1: ओके
0: कारण कसं आहे की रात्री भक्ष्यासाठी बिबटे बाहेर पडतात आणि तेव्हा नेमके घरात काय होतं, शेतीत राहणारे लोक लघवी लागली पोराला जर बाबा पटकन बाहेर,
1: अरे बापरे,
0: तेव्हा दबा धरून अशी घडलेले आहेत की मुलगी लघवी करायला बाहेर आली लगेच उचलली तिला. तर हे लोकांनी आत्ताची परवाची एक घटना सांगितली त्यांनी की त्यातली पेठच्या भागातली की त्या ठिकाणी ती मुलगी तिच्या आजोबा बरोबर रात्रीची शतपावली जी शेतात घर त्यांचं रात्री शतपावली मोबाईल हातात घेऊन हिंडत होती तर तरी तिचे त्या भागात बिबटे आहे लोकांना माहिती. तिच्या आजोबाने तिला सांगितलं की बाबा जास्त दूर जाऊ नको पण पोरगी मोबाईल हातात घेत घेत थोडा वेळ आजोबाचं दुर्लक्ष थोडी गेल्याबरोबर तिथं पटकन धरली हा मारली पोरगी. तर मग अशा गोष्टी तर तुमची एक गरज म्हणजे जे वडीलधारे आहेत त्यांचं काम आहे की आपल्या पोरांना रात्री एकटं दुखतं बाहेर न सोडणं.
1: हे शेतकरी जनावर पण बंद करून ठेवतात का रात्री?
0: मग हल्ली त्यांनी सगळ्या शेतकऱ्यांनी आता त्या भागात ज्या भागात बिबट्यांचा प्रॉब्लेम आहे तिथं चेनलिंग जाळीचे गोठे केले सगळ्यांनी की जेणेकरून तो आत नाही येऊ शकणार. म्हणजे आता मी तुम्हाला तर नाशिकचे असे काही भाग सांगेल की तिथले शेतकरी म्हणतात रात्री आमच्याकडे येऊन सांगून तुम्हाला बिबट्या दाखवणार.
1: म्हणजे
0: तुम्ही या आमच्याकडे रोजच हिंटतात तिथं
1: हो. मग ते लोक कसे कोप करतात?
0: नाही मग ते त्यांना तेच आहे ना ऍक्च्युअल कसं आहे वन्य प्राणी म्हटलं आणि ते लोक
1: ऍक्सेप्ट केलं.
0: ते त्या भागातल्या लोकांनी आता तुमचं एक उदाहरण म्हणून देऊ आपण राजस्थानमध्ये एक गाव आहे तर त्या गावाने बिबट्यासला सहजीवन ऍक्सेप्ट केलं. बिबट्या बरोबर कसं जगायचं हे त्या गावातल्या लोकांना चांगलं माहिती. तिथं बिबट्याच आणि जे त्याला भक्ष्य पाहिजे ते त्यांनी वन विभागाकडनं वगैरे त्यासाठी जुनी मेलेली अशी आजारी जनावर त्याला भक्ष्य म्हणून सोडून दिली जाते. आणि मुळात या प्राण्यांचं निसर्गातलं कामच आहे की निसर्गातली आजारी आणि ही जनावर संपवतात जनरली बिबट्या आणि इतर तण प्राणी जेणेकरून त्यांची जी हे ते व्हायरल इन्फेक्शन पुढच्या ह्याच्यात पसरू नये हा मेन निसर्गाने एक ठेवलेला बॅलन्स आहे. तर तो माहित नाही लोकांना की असे पहिले इवन ते तुम्ही जंगलातला जर त्यांचा व्हिडिओ बघितला तर जंगलात जे काही कळप दाखवता हरणांचे वगैरे त्या कळपातला जो कमजोर प्राणी असतो त्याला ते हेरतात.
1: हेरतात
0: हा
1: म्हणजे ते ऑब्झर्व करतात.
0: ऑब्झर्व करतात ते. आता बिबट्यावर सध्या आपल्या नाशिकमध्ये अभ्यास चालू आहे ना तर त्यात हे लक्षात आलंय की दिवसा जेव्हा तुमच्या शेतात शेतकरी काम करत असतात ना तेव्हा ऊस शेती आपल्याकडे जास्त लोक चाऱ्याचा ऊस खूप लोक लावतात तर त्या चाऱ्याच्या ऊसात तो बसून पाहत असतो बाहेर होणारी समोरची सगळी हालचाल. आणि जेव्हा ते जेवायला जाऊन बसतात एका ठिकाणी तेव्हा त्यांची जी पाळीव कुत्रे असतात ते शेतात इकडे तिकडे हिंडत असतात आणि म्हणजे कुत्रं जेव्हा त्या ऊसाजवळ आलं की तो बघतो की हे माझं आलेलं भक्ष्य आहे बा आता मला पटकन ऊसातनं बाहेर येऊन कुत्रा उचलणार.
1: म्हणजे तू डायरेक्ट असं पकडतो की तो कुत्रा आवाज करू शकतो काय बोलतो?
0: कुत्राचं हाच पाय ना की श्वासनळिका त्याने केली की ते ओरडत पण नाही.
1: आणि
0: आता आम्ही एक 40 गावला घडलेली घटना सांगतो की बिबट्या हा प्राणी किती हुशार आहे. ते काय होतं 3 भावंड झोपलेली होती त्यातल्या दोघांच्या अंगावर कपडे होते आणि एक त्यांची बहीण होती ती मध्ये उन्हाळ्याचे 40 गाव परिसरात उन्हाळा खूप असतो उन्हाळा असल्यामुळे ती उघडी झोपली होती. तर या 3 झोपलेल्या भावंडांमधनं ज्या ती मुलगी जी उघडी होती तिला त्याने ओढलं मधनं कारण कपडे घातलेल्या व्यक्तीला ग्रिपिंग करणं सोपं नाही तेवढं ज्याच्या अंगावर कपडे नाही त्याला ग्रिपिंग करणं इझी.
1: एवढा विचार
0: इतकं त्याला प्रत्येक
1: हुशार
0: भयंकर.
1: हे वाघांमध्ये बिबट्या सगळ्यात
0: बिबट्या अतिशय हुशार आणि चाणाक्ष प्राणी एकदम.
1: अजून सांग त्याच्याबद्दल. चाणक्य म्हणजे?
0: म्हणजे तो खूप ऑब्झर्व, तिथलं सोपं भक्ष्य मला कुठनं मिळू शकेल हे तो ऑब्झर्व करतो आणि मग त्याच्यावर त्या भक्ष्यावर हल्ला करतो तो.
1: हे मनीष मला एक सांग, विषय जम करतोय मी. जनावरं पहिले मोकळी असायची किंवा चेन वरतून बांधलेली असेल, मग हे साप नाग जनावरांच्या गोठ्यात नाही जात?
0: जातात ना.
1: मग ते बाईट नाही करत त्यांना?
0: हल्ले नाही तर बाईट नाही ना जनावर. म्हणजे मध्यंतरी मी कॉलला गेलो होतो तर त्यांच्या बैलाजवळ नाग आलेला असताना बैल एखाद्या पुतळ्यासारखा उभा होता बिलकुल. एक तासापासून बैल एवढासही हलत नव्हता. त्या बैलालाही माहिती होतं की मी आलो की मला ठोकला.
1: म्हणजे त्यांना अॅनिमल इन्स्टिंक्ट असेल का?
0: हालणाऱ्या वस्तूला चावणं ही सापाची उपजत प्रवृत्ती.
1: आणि तो आपल्याला दंशावर थांबलेला होता तो नाग, त्याची इच्छा
0: नाही. त्याला हालचाल म्हणजे आजूबाजूला तर लोक पाळलेले ज्यांचे ते तर लांब न होतातच आहे, ती ऑब्झर्व करत थांबला होता. हा जवळचा हल्ला असता तर याला धरला असता ना पटकन.
1: पण मला एक सांग, नाग फक्त डिफेन्स म्हणूनच चावतो ना?
0: भक्ष्यही ना. हा भक्ष म्हणजे मोठ्या प्राण्याला, इतर प्राण्याला जे त्याचं भक्ष्य नाही त्याला डिफेन्स म्हणून चावतो आणि ज्याला खायचंय त्याला खाद्यासाठी
1: त्यालाही
0: त्याला दंश करून सोडून देतो. त्या दंशाच्या प्रभावाने तो उंदीर हे मरून जातो. की जनरली काय पद्धत आहे माहिती का, की उंदीर आपल्या बिळातनं बाहेर पडला ना की त्या उंदराला त्याचं बिळ लक्षात राहावं म्हणून उंदीर काय करतो, युरिनची बारीक रेख जमिनीवर सोडत जातो. त्या युरिनच्या स्मेलने त्या उंदराला त्याचं बिळ लक्षात राहतं पण त्याचा उपयोग सापाला होतो. सापाची जी जी वाद बाहेर होत राहते ना त्याच्या तोंडात एक छोटीशी प्रयोगशाळा ज्याला जॅकबसन ऑर्गन म्हटलं जातं, तर त्या जिबेला हवेतले युरिनचे गंधकण चिकटतात आणि ती जीब आत बाहेर ती तोंडात गेली की त्याला कळतं की हे माझ्या भक्ष्याचे स्मेल. तर मग तो त्याच्या बिळामध्ये प्रवेश करतो. पण उंदीरही हुशार असतो, तो काय करतो त्या बिळाला तीन चार ओपनिंग करून ठेवतो.
1: ओके.
0: एकातनं साप शिरला की दुसऱ्यातनं उंदीर. म्हणजे साप जेव्हा निसर्गात 20 ते 22 प्रयत्न करतो त्यातला एक प्रयत्न त्याचा सक्सेसफुल होतो मग त्याला भक्ष्य मिळतो.
1: हो.
0: त्यामुळे काही न खाता पिता साप 2-2 महिने जिवंत राहू शकतो. जे काही खाणार ते चरबीच्या रूपात सापाच्या अंगावर साठत जातं आणि ती चरबी त्याला इतर दिवस जगायला मदत करते. कारण रोजच त्याला भक्ष्य मिळेल अशी काही शक्यता नाही.
1: म्हणजे फक्त माणूस स्ट्रगल नाही, प्रत्येकाला स्ट्रगल,
0: प्रत्येकाला स्ट्रगल आहे. इवन पक्ष्यांना पण स्ट्रगल आहे. म्हणजे पक्ष्यांना, तुमच्या माहितीसाठी सांगतो, पक्ष्यांना त्या मादीला आकर्षित करण्यासाठी नरांना नानाविध कला कराव्या लागतात तिच्यासमोर. तेव्हा ती तुम्ही याची गरटी बघितलीत का सुगरणीची? काही गरटी तुम्हाला अर्धवट सोडलेली दिसतील. तर ती अर्धवट का सोडली असतात तर ती घरट आकर्षित करण्यासाठी करत असतो. ती जर मादीने ते घरट रिजेक्ट केलं की तो अर्धवट सोडून देतो, परत नवं घरट बांधायला.
1: रिजेक्ट का करते?
0: तिला नाही आवडत. हा नाही आवडलं तर ती रिजेक्ट करते. मग तो बिचारा परत नवं घरट सुरू करतो बांधायला. म्हणजे माणसाला त्रास आहे असं नाही.
1: बायका बायका कंटिन्यू कर त्याला. मनीष तू बोलत राहिलेला असं वाटतं, ऐकतच राहू. आता काय सांगतोस?
0: तर मग तसं त्या, म्हणजे माझं म्हणणं हेच आहे की फक्त माणसालाच असं करावं लागतं नाही, या पक्ष्यांनाही भरपूर त्रास आहे, प्राण्यांनाही भरपूर त्रास.
1: मग मनीष मला सांग, जशी माणसाची सायकोलॉजी आहे तसं जनावराची पण सायकोलॉजी असेल का? जनावर पण विचार विचार करत असतील.
0: हो,
1: इमोशन्स जनावराला पण असतात.
0: इमोशन्स असतात ना, पण ते जितक्या माणसाचा मेंदू खूप विकसित झालाय त्या मानाने या प्राण्यांचा मेंदू तेवढा विकसित नाही. तर तो तेवढा जेवढा त्याची मेंदूची विकास आहे तेवढ्या याच्यापर्यंत तो भक्ष्य आणि याच्या रिलेटेड विचार करू शकतो,
1: बाकी नाही.
0: हा म्हणजे जे त्याला डिफेन्स झाला भक्ष्य या
1: डे टू डे लिव्हिंग.
0: हा, आणि साप तेवढा नाही. सापांचा मेंदू इतका अविकसित आहे की घडलेली घटना 15 मिनिटात साप विसरून जातो. त्यामुळे जे आपल्याकडे बदला ही संकल्पना आली ना लोकांमध्ये, हा, की बदला घेतला, तर मुळात बदला घेण्यामागचं शास्त्रीय कारण असं आहे की सापाची मादी जेव्हा मिलन कालात असते तिच्या गुदद्वारातनं एक स्त्राव बाहेर पडतो आणि त्या स्त्रावाच्या वासाने 2 किलोमीटर परिसरातले नर साप तिच्याशी मिलनाला आकृष्ट होतात. आणि नेमकी आपण जे हत्याराने किंवा काठीने तो साप मारतो तर ते हत्यार किंवा काठी तशीच उचलून घरात ठेवतो. तो स्त्राव त्या हत्याराला किंवा काठी लागला, त्यामुळे नराला वाटतं इथं कुठेतरी मादी आहे आणि तो तिथे येतो. तुम्ही म्हणता बदला घ्यायला आला.
1: म्हणजे अदरवाईज नर आणि मादी साप नाग बरोबर कधीच नसतात?
0: नाही, ते फक्त मेटिंग सीझन पुरतेच एकत्र येतात. ते जे म्हणतात ना की जोडपं येन जुळ येन आमच्या इथं राहतं, या सगळ्या भ्रामक समजुती. ते फक्त मिलन कालावधी मध्येच.
1: म्हणजे साप नाग एकटा राहतो?
0: हो, एक एकटे फिरतात. जोडीने राहणारा प्राणी फक्त 2 पायाचा.
1: नाही, साप नाग कळप प्रकार नाही.
0: सापाला तेवढी बुद्धीच नाही, तर त्याला फक्त त्या स्मेलने ते आकर्ष. इवन आता तुमच्या माहितीसाठी सांगतो की सापाची मादी म्हणजे जेव्हा अंडी घालते तर त्या अंड्यातनं साधारण 55 ते 60 दिवसांनी पिल्लं बाहेर येतात. ती मादी साधारण 45-45 दिवस अंडी सांभाळते, त्यानंतर ती अंडी सोडून निघून जाते तिथनं. त्यानंतर 5-10 दिवसांनी पिल्लं बाहेर येतात, त्यामुळे पिल्लांना माहित नसतं आमची आई कोणती, आईला माहित नसतं माझी पिल्लं कोणती. जन्मताच त्यांचं अंड्यातनं एवढं भरणपोषण झालेलं असतं की पुढे त्यांना 2 महिने जरी खाद्य मिळालं नाही.
1: आता माझा प्रश्न हा आहे, या साप नागाच्या अंड्यांना कोणाची भीती असते?
0: पक्षी पक्षी खातात ना अंडी ती.
1: हो का?
0: हो, मोर आहेत, मुंगूस आहेत, घारी आहेत, गिधाड आहेत.
1: ओके,
0: यांचं भक्ष्य आहे ना साप. सापांची पिल्ल पण खातात ते.
1: म्हणजे पिल्ल झाल्यानंतर त्याच्यात पॉइजन येतं?
0: हा नाही, ते पॉइजनही पिल्ल अंड्यातलं नुसतं अंड. इवन तुम्ही विषारी साप जरी त्या पक्ष्याने अखंड खाल्ला ना, तरी तो खाल्ल्याने त्याला काहीच होणार नाही. तो साप जर चावला त्या पक्ष्याला,
1: नाही पण ते विष त्याच्या ग्लँड मध्ये असेल ना,
0: तर ते तोंडा वाटे तुमचं विष पोटात गेल्याने माणसालाही काही होत नाही.
1: काय बोलतोय? हे झालं साप झाला, नाग झाला, बिबट्या झाला, अजून नवीन काय पकडलं बिकडलं कोणाला वाचवलंय?
0: पक्षी येत असतात, घारी येतात, माकड याच्यातलं माकड आलं होतं आपलं.
1: माकड खूप इंटेलिजंट असतं का रे?
0: हो, माकड खूप इंटेलिजंट, सर्वात इंटेलिजंट. त्याला मानवाची उत्क्रांती त्याच्यापासूनच झाली ना.
1: माकडाचं इंटेलिजन्स सांग कसं असतं.
0: इंटेलिजन्स म्हणजे आता तुम्ही गमतीचा भाग सांगतो. 40 गावला एक माकड रेस्क्यू केलं त्यांनी. त्या माकडाला लोकांनी ना दारू प्यायची सवय लावली होती. दारूची वेळ झाली की ते प्रचंड पिंजरा गदगद गदगद घालवून ते दारू नाही मिळाली तर ते वेळ पिसवायचं.
1: पण माकडांना मोह खूप आवडतो ना, मोहाची फुलं.
0: हा, मोहाची फुलं खाऊन ते चिंग होतात एकदम. झाडावरच ते बसतात तिथे आणि झाडावरच चक्कर यायला सुरुवात त्यांना, ते गुंगून जातात पूर्ण.
1: अजून काय इंटेलिजंट असतात ते म्हणजे सांगत होता कोणता
0: कुठला. आता मग ते त्याला ती दारू त्याची सोडवायची कशी आता. तर मग त्याला पहिले बरं त्याला लोकांनी काय केलं, तो जेव्हा एका देशी दारूच्या अड्ड्या बाहेर येऊन बसायचा, थोडीशी राहिलेली लोक बाटलीच्या बाटली टाकून द्यायची, तर ती बाटली उचलायचा आणि त्याच्यातली प्यायचा. त्याला दारूची सवय लागली. तर म्हणजे अशा वाईट सवयी आपण या प्राण्यांना लावतो. तर त्याला दारू मिळाली, दुसरं काय करायचे. लोक चकणा घेतात विकत, चकण्यात अंडी हे ते, तर त्याला ती बॉईल अंडी खायची सवय लागलेली. तर त्याला ते मग रोज बॉईल अंडे द्या, दारू दे, त्याशिवाय नाही तर ती वेळ झाली पडे त्याची, की तो इतका पिंजरा गदगद गदगद आणि इतका प्रचंड हायपर व्हायचा की त्याला ते दिल्याशिवाय दुसरा
1: ऍडिक्टेड झाला होता.
0: ऍडिक्टेड झालेला होता.
1: मग काय केलं तुम्ही?
0: मग त्याची हळूहळू ती सवय सोडवली. थोडं कमी दे प्रमाण, हळूहळू कमी, आज एवढंच दिलं, जर रोज प्यायचा त्याच्यापेक्षा थोडं कमी कमी कमी असं. एकाच तुम्ही एकदम नाही सोडवू शकणार त्याची ती सवय. आणि मग त्याला निसर्गात रिलीज केलं, तिथे आता तो सर्वाईव्ह होऊ शकेल ना. तिथं
1: सोडलं त्याला.
0: हा, मग नंतर सोडलं त्याला. ती नंतर काय केलं की त्याच्याशी माणसाचा प्रवेश, त्याच्याशी कॉन्टॅक्ट टाळला माणसाचा खूप. त्याला बाहेरनं तुम्ही कंटे तरी स्टिकने वगैरे धरून आत फूड द्यायचं, त्याला हातातनं द्यायचं नाही. अशा गोष्टी करून त्याची ती सवय, तो नैसर्गिक आदिवासात ते भक्ष.
1: किती वेळ लागला त्याला?
0: त्याला 6 ते 8 महिन्याचा प्रोसेस गेला पूर्ण. ते सगळं त्याला करावं लागलं तेव्हा ते. इवन आता आम्ही गारुड्यांकडनं जे अजगर जप्त करतो ना, गारुडी लोक काय करतात, त्यांचे करवतीने दात सगळे घासून.
1: पण अजगराला तर पॉइजन नाही, मग का वर्ग
0: चावतो प्रचंड ना अजगर. खूप आक्रमक साप आहे. म्हणजे आपला जो एक गैरसमज झालेला आहे की अजगर हा फार शांत स्वभावाचा साप आहे, तर अजिबात तसं नाही. तुम्ही नेचर मधला अजगर अतिशय आक्रमक आहे. तो डायरेक्ट तोंडू असून तुमच्या अंगावर
1: म्हणतो की अजगर खूप
0: सुस्त. गारुडी लोक काय करतात, गरम सळ्यात आपवून त्यांच्या तोंडावर डाग देतात.
1: का?
0: त्याने चावू नये म्हणून. तोंडाचे स्नायू लूज होऊन जातात ना सगळे डाग दिल्याने. तर मग हे लोक तो चिकन मटन आणतात आणि त्याच्या तोंडात ते दांडूने ठोसून टाकलं जातं आणि त्याला काही काही दिवस पाणी पाजले जात नाही. त्यामुळे म्हणजे मी एका गारुड्याकडनं जेव्हा एक अजगर जप्त केला ना आम्ही, तर तेव्हा जवळपास 1.5 ते 2 तास नुसतं पाणी पित होता. त्याला कधीच त्याने पाणीच पाजलेलं नव्हतं.
1: अंड पाजण्याचं कारण
0: काय? तर काय घेऊन हिंटतात तर कशाला पाजतील? पाणी कोण पाज राहतील? त्यांना फक्त धंदा हवा असतो.
1: वा वा वा. मनीष, बोलता बोलता अर्धा तास झाला आणि कधी संपला समजलं नाही. पुढच्या रविवारी पण अशाच गप, तुझे किस्से सांग आणि तुझ्याबद्दल सांग. मंडळी, नाशकात मध्ये जे मोजून खरखर प्राण्यांवर प्रेम करणारे असे लोक आहेत, त्याच्यातला हा मनीष आहे. आणि मनीष लेक्चर सुद्धा देतो. मी मनीषचा नंबर तुम्हाला, मनीषचा नंबर सांग.
0: माझा नंबर आहे 98 50 97 97 14,
1: इंग्लिश मध्ये
0: 9850 97 परत 9714.
1: आणि पुढच्या रविवारी सुद्धा मनीष आपल्या बरोबर असणार आहे. राम राम मंडळी फेडिया.

भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 258 समारोपाचे विवेचन। भावार्थ दासबोधाचं निरूपण पूर्ण झालं असलं तरी त्यातील प्रतिपादन कायम मनात राहील इतकं हे कार्य प्रभावी आहे। समर्थांनी स्वतः 12 वर्ष नामस्मरण भक्ती केली आणि तिचा प्रसार केला। परमार्थाशिवाय केला प्रपंच भिकारी आहे। ज्या घरामध्ये रामनाम नाही ते घर सोडून खुशाल अरण्यात निघून जावं असं समर्थ निक्षून सांगतात। देवाचं वैभव वाढवावं, नाना उत्सव करावे असं त्यांचं मत होतं। समर्थांनी प्रत्ययाचं ज्ञान सर्वश्रेष्ठ मानलं। अनुभवाशिवाय असलेल्या केवळ शब्दज्ञानाची त्याने तिखट शब्दात हजेरी घेतली आहे। भोंदू गुरु आणि बावळट शिष्य हे परस्परांचं नुकसान करतात असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि धीर धरा तकवा, हडबडू गडबडू नका, केल्याने होत आहे रे अधिक केलेच पाहिजे असं त्यांनी सांगितलं। मसूर या गावी रामनवमीचा उत्सव करून समर्थांनी आपल्या लोकोद्धाराच्या कार्याचा पाया घातला। शके 1570 त्यांनी चाफळमध्ये राम मंदिराची स्थापना केली। काही वेगवेगळ्या गावी सुरुवातीला 11 मारुतीच्या मंदिरांची स्थापना केली आणि नंतर गावोगावी ते मारुतीचे मंदिर स्थापन झाले। समर्थ रामदास यांनी देशभरामध्ये स्थापन केलेले 1100 मठ आहेत। मराठा तितको मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा यासाठी त्यांनी काळजी घेतली। हरिकथा निरूपण, राजकारण, सावधपणा आणि साक्षेप या तत्वांच्या आधारे कार्य करणारा रामदासी संप्रदाय त्यांनी निर्माण केला। या माध्यमातून संघटना बांधत त्यांनी ठरवलेलं कार्य सिद्ध करण्याचा प्रयत्न केला। त्यानुसार लोकसंग्रहाचा अचाट उद्योग त्यांनी मांडला। समर्थ रामदासांच्या जय जय रघुवीर समर्थ या गर्जनेने मरगळलेला महाराष्ट्र जागा झाला। दराखोऱ्यातून डोंगर कपारीतून एकच नाद घुमला। सह्याद्रीच नव्हे तर गंगा यमुना आणि कावेरीची खोरीही या घोषणेने दणाणून टाकली। आ सेतू हिमाचल मठ महंत निर्माण करून निस्पृह नेतृत्व समाजात निर्माण करून त्यांनी राष्ट्र उभारण्याच्या कार्याला पूरक असं कार्य केलं। धर्मसत्ता आणि राजसत्ता यांचा समन्वय साधून सशक्त तरुणांची मनं राष्ट्रवादाने भारून टाकली। प्रभू श्रीरामचंद्र आदिशक्ती तुळजाभवानी आणि शक्ती उपासनेसाठी मारुती राया या 3 देवतांचा जागर त्यांनी समाजात मांडला। अक्षरशः 100 मारुती मंदिरांची स्थापना त्यांनी केली। स्वतः डोंगर दऱ्यात घळीत राहून देशाच्या समाजाच्या कल्याणाचं चिंतन केलं। समाजातील प्रत्येक घटकाला, अनेक अनाथ निराधार बालकांना, स्त्रियांना सन्मार्गाचा आत्मोद्धाराचा मार्ग त्यांनी दाखवला। त्यांचा जो उपदेश आहे आणि आनंदवन भुवनाचं त्यांचं स्वप्न त्यांनी पाहिलेलं आहे। अशा तऱ्हेचं त्यांचं कार्य आहे। पुढील माहिती ऐकूया।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. काळजीचं मूळ कर्तेपणात. आनंद पाहायला आपल्याला दुसरीकडं कुठे जावं लागतं का? नाही, जो स्वतःच आनंदरूप आहे त्यानं आपण होऊन मी दुःखी आहे असं मानून घेतलं आहे. एक जण आपलं तोंड आरशात पाहायला गेला पण त्याला ते दिसलंच नाही. त्याच्यावरती दुसरा एक जण म्हणाला, मी दाखवतो. असं म्हणून आरशावर मळ बसला होता तो पुसून त्यानं आत पाहायला सांगितलं. तेव्हा मात्र तोंड स्वच्छ दिसलं. त्याचप्रमाणे साधू लोक करत असतात. ते आपल्याला सांगत असतात की तूच ब्रह्मरूप आहेस, म्हणजे तू स्वतः सिद्ध आणि आनंदरूप आहेस. परंतु आपण काय करतो की हा प्रपंच माझा आहे असं समजतो आणि त्यामुळं त्यातली सगळी सुखदुःख आपण आपल्यावर लादून घेतो. ज्यानं तो उत्पन्न केला त्याला तो रक्षण करण्याची शक्ती असते आणि तो ते आपल्या इच्छेप्रमाणे करतही असतो. पण तिथं आपल्यावर कर्तेपणा ओढवून घेऊन आपण सगळेजण काळजी करत बसतो. वास्तविक आपल्या हाती काय आहे? परमात्म्याला काय करायचं ते तो करत असतो. आपण मात्र काळजी करून क्षीण करून घेत असतो. म्हणूनच काळजी सोडून देऊन आपण भगवंताला शरण होऊन राहावं. आपण त्याचे होऊन राहिलो म्हणजे आपल्याला सुखदुःख होत नाही आणि मग आपल्याला त्या आनंदाचा लाभ मिळतो. काळजी ही मोठी विलक्षण असते. एका माणसाला आपल्या मुलाला चांगली नोकरी लागावी याची काळजी होती. पुढे त्याच्या मनाप्रमाणे नोकरी लागल्यावर त्या मुलाच्या लग्नाची काळजी सुरू झाली. काही दिवसांनी लग्न झालं, मग पुढं सून चांगली वागत नाही म्हणून काळजी लागली. नंतर तिला मूल होईना म्हणून काळजी लागली. काही दिवसांनी तिला मूल झालं, त्या मुलाला फिट येऊ लागली म्हणून त्याला परत काळजी लागली. शेवटी आणखी काही दिवसांनी मुलाची फिट बरी झाली पण त्या म्हाताऱ्यालाच फिट्स यायला लागल्या आणि अखेर काळजी करत करत तो मरून गेला. काळजी ही आपल्याला भगवंतापासून खरंच काळाच्या स्वाधीन करते. आपण काळाच्या स्वाधीन झालो की आपली बुद्धी भ्रष्ट होते. खरं म्हणजे काळजीचं मूळ माझेपणात आणि कर्तेपणात आहे आणि खुद्द कर्तेपणाचं मूळ भगवंताच्या विस्मरणात आहे. व्यवहारी माणसं मोठी हुशार असतात बघा. भगवंताला साक्षी ठेवून काळजी करतात, हा तर त्याच्याहीपेक्षा मोठा गुन्हा आहे. काळजी लागणं स्वाभाविक आहे. ही कल्पनाच आधी आपण मनातून काढून टाकली पाहिजे. आपली काळजी का सुटत नाही या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं आहे. काळजीनं आपल्याला धरण्याच्या ऐवजी आपणच काळजीला घट्ट धरून ठेवतो. मग ती सुटणार कशी? ज्यानं भगवंत आपलासा करून घेतला त्याला काळजीचं कारण उरत नाही. संकट आलं तर काळजी करू नये. भगवंत करतो ते आपल्या हिताचं करतो ही दृष्टी असावी.
2: जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: नमस्कार श्रोते हो, मी अरुण सूर्यवंशी.
1: जीवन मूल्यांचं अक्षय पात्र या मालिकेत आपण ऐकणार आहोत प्राध्यापक प्रवीण दवणे लिखित घडणाऱ्या मुलांसाठी या पुस्तकाचे अभिवाचन.
2: घडणाऱ्या मुलांसाठी भाग 35. मित्रांनो, आजच्या लेखाचं नाव आहे कोण होणार मोठेपणी. काय रे मोठेपणी कोण होणार तू, असा प्रश्न तुम्हाला अनेकांनी अनेक वेळा विचारला असेल. पण तुम्हीही त्या त्यावेळी गमतीदार वाटणाऱ्या एखाद्या व्यवसायाचं नाव ठोकून देता. खूप फिरायला मिळतं म्हणून कुणाला कंडक्टर व्हावंस वाटतं. रस्त्यात आपल्या हातांनी गाड्यांची रांग थांबवता येते म्हणून पोलीसही व्हावंस वाटतं. वाटतं ना आकाशात उडण्याचं सुख ज्याला मिळतं त्याला वैमानिकही व्हावंस वाटतं. वेगवेगळ्या वेळी आपल्याला वेगवेगळं व्हावंसं वाटलं. पण आता आपण लहान असलो तरी इतके काही लहान राहिलेलं नाही, थोडाफार विचार करू शकतो ना. कोणीतरी विचारलं तेव्हा क्षणभर आपण अंतर्मुख होतो. खरंच कोण पण होणार आहोत आपण आयुष्यामध्ये, आणि अंदाजे जसं जमेल तसं येईल तो दिवस अंदाजपणचे आपण ढकलत जगत असतो. तर थोडाफार कधीकधी संकोचही वाटतो आपल्याला. साधा रस्त्यात कुणी जर विचारलं कुठे रे चाललास, तर आपण सांगतो शाळेत निघालोय. समजा नाटकाला चाललो असू तर आपण सांगतो की नाटकाला चाललोय, सिनेमाला चाललोय. असं म्हणतो का की निघालोय आपण आपलं असंच कुठेतरी, कुठं पोहोचेन देव जाणे. आपण असं नाही म्हणत. म्हणजे रस्त्यातून जाताना आपल्याला कुठं जायचंय ते ठिकाण आपल्या मनात ठरवलेलं असतं. मग जीवनात कुठे पोहोचायचंय त्याची मनात थोडीसुद्धा आखणी करायला नको का बालमित्रांनो? उगीच लोक म्हणतात म्हणून एखाद्या प्रतिष्ठित व्यवसायाचं नाव ठोकून द्यायचं आणि म्हणायचं मी वकील होणार, मी इंजिनियर होणार, मी डॉक्टर होणार, याला काहीही अर्थ नाही. तुम्हाला कोण होण्यात आनंद वाटणार आहे याचा थोडासा का होईना विचार करायला हवा. आतापासूनच सुरुवात करायला हवी. प्रत्येक व्यवसाय श्रेष्ठच असतो. आपल्या प्रामाणिकपणामुळे, स्वच्छ निकोप दृष्टीमुळे, देशभक्तीमुळे त्या व्यवसायाला प्रतिष्ठा प्राप्त होते. आज तुमच्यापुढे सर्व दृश्य माध्यमातून सहजपणे मिळणाऱ्या पैशाचं भडक प्रदर्शन मांडलं जात आहे. ऐशाराम, चैन, विलास, पैशाची रंगेल उधळण याचं उत्तान प्रदर्शन ठाई ठाई दिसत आहे. असं वाटतं हा हे असं असावं जगणं. पण बालमित्रांनो, अनेकदा या खोट्या श्रीमंताची वरची दिखाऊ आईट तुम्हाला दिसते पण आतली दुःख दिसतात का? नाही. जिथे श्रम नाही जिथे आनंद नाही, जेथे विद्येचा स्त्रीचा स्पर्श नाही तेथे वैभव नाही, शांती नाही. ही गोष्ट अगदी याच वयात तुम्हाला कळायला हवी. एकदा का वाट चुकली की चुकत चुकत फार पुढे निघून जातो आपण आणि मग मागे वळण्याच्या वाटा या बंद होऊन जातात.
0: जीवन मूल्यांचं अक्षय पात्र या मालिकेत सध्या आपण ऐकत आहोत प्राध्यापक प्रवीण दवणे लिखित घडणाऱ्या मुलांसाठी या पुस्तकाचे अभिवाचन. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते आम्हाला अवश्य कळवा. बालक व माझ्या पालक मित्रांनो, भेटूया याच कार्यक्रमात

मी डॉक्टर विनीता परांजपे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. या सृष्टीतील मनुष्य प्राणी ही त्या ईश्वराची विशेष निर्मिती आहे. माणसाला लाभलेलं बुद्धीचं वरदान हे खास गिफ्ट देऊनच देवाने त्याला भूतली पाठवलं. आणि मग काय, त्या बुद्धीच्या बळावर माणसानं नाना चमत्कार घडवले. नव्या नव्या शोधांच्या मोहिमेत तो पार बुडाला. निसर्गातली ओरिजिनल फळं फुलं, त्यांचे रंग चव सगळं बदललं. जीवजंतूंचं जन्मकूळ शोधून काढलं. रसायनांचं संयोगन आणि विघटन करून नवनिर्मिती केली. समुद्रात पार तळापर्यंत पोचला आणि वर ग्रहापर्यंतही गेला. नवनिर्मितीनंतर मग त्या विश्वनिर्मात्याकडे विजयी मुद्रेने माणूस बघत होता. हो, पण मित्रमैत्रिणींनो, त्याचवेळी त्याचा आतला आवाज त्याला विचारत होता, बाबा रे हे सगळं झालं, पण खरंच सांग, तू खूप शोधलंस मिळवलंस, पण सुखाच्या थांब्यावर तुला समाधान शांती मिळाली? सुखाचा तुझा पाठला संपला का रे? मित्रमैत्रिणींनो, अहो तुमचं जे उत्तर आहे ना, तेच सगळ्यांचं. सुखी होण्यासाठी, समाधान मिळवण्यासाठी सुखाच्या मागे धावण्याची ही मॅरेथॉन अक्षय चालू आहे. खरं ना, बघा, म्हणजे अमुक एक मिळालं ना की बस मी अगदी सुखानं जगेन हे वाक्य म्हणणारी व्यक्ती ते अमुक तमुक मिळाल्यावरही काही काळ सुखावते, नाही असं नाही, पण पुन्हा आपलं आहेत ये रे माझ्या मागल्या. खरं की नाही? मग सुखी माणसाच्या सदऱ्याच्या शोधात निघालेल्या राजाच्या सेवकांना तो माणूस भेटला. हो, पण आहो त्या सदऱ्याचं काय? खरं तर त्यातलं रहस्य कळलं नाही असं नाही हो, पण लक्षात कोण घेतं? आणि म्हणूनच अगदी आजवर अवतीभोवती काय दिसतं, तर आपण प्रत्येक जण सुखाच्या मागे जीव तोडून धावतोय धावतोय धावतोय, पण ते बेटं सुख क्षणभर हातात आल्यासारखं वाटल्यावर पुन्हा आपलं दुःखच. बाकी मला सांगा, या दुःखाच्या पाशातून ही धावधाव कधी संपणार? आणि फक्त सुख आणि सुख, निखळ सुख कधी वाट्याला येणार जे कधीही संपणार नाही? क्षणभर विसावून विचार केला तर अहो, पण लक्षात कोण घेतं? एकदा घर बांधून झालं ना की हे बघ, नो टेन्शन नो वरी असं म्हणणारे वसंतराव एक वर्षाच्या आत दुःखी चेहऱ्यांनी समोर आले. तेव्हा म्हणाले, अगं घर बांधलं, थोडा वेळ छान वाटलं, काही काळ बरा गेला, हो, पण आता ते एवढं मोठं घर आम्हाला दोघांना खायला उठतं. सुखी करण्यासाठी बांधणाऱ्या घरात वसंतराव पुन्हा दुःखीच. मुलीचे एकदा हात पिवळे केले की सुखाने जगीन बाई मी असं म्हणणाऱ्या मालतीबाई लेकीचं लग्न झाल्यानंतर नातवंड कधी बघेन म्हणून दुःख करत होत्या. सुनमुख बघायला उत्सुक असलेल्या गीता मामी सुनमुख बघितलं, पण सुनबाई घरात आल्यानंतरच्या कटकटीने पुन्हा आपल्या दुःखीच. खरंच हे कळतच नाही सुखदुःखाचं हे पारडं, हा खेळ नेमका काय आहे. आता बघा, नापास झालेला रवी दुःखी होता हे समजू शकतो अहो, पण 98% मार्क मिळवलेला समीर हवी ती शाखा मिळाली नाही म्हणून दुःखी. बरं, रवींद्रला मार्क मिळाले, चांगली शाखा मिळाली हवी ती, पण तरीही तू दुःखी. म्हटलं का रे बाबा? नाही म्हणला, ॲडमिशन मिळाली वगैरे ठीक आहे, पण आता मला घर सोडून लांब जावं लागेल म्हणून
दुःखाचा भार परत वाहतच होता. एकूण काय मंडळी, हवं ते मिळालं नाही म्हणून सुख नाही, आणि मिळालं तरी ते क्षणभरच. एक पुती रडे आणि सात पुती रडे अशी म्हणच आहे ना आपल्याकडे. मित्रमैत्रिणींनो, तुम्हालाही हेच चित्र अवतीभोवती दिसत असेल, खरं ना? अहो, पण या सुखाच्या शोध मोहिमेत मग आपलंच काहीतरी चुकतंय का? आपली विचारांची दिशा तर भरकटत नाही आहे ना. खरंच बघायला हवं नाही का? हो, पण लक्षात कोण घेतं? मला वाटतं थोडं लक्षात घेतलं तर आपली ही अवस्था सुखाच्या मागे धावताना का कुठेतरी तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी असंच काहीसं होतंय ना. बघा हं, पटतंय का? आता मुळात सुख किंवा दुःख ही जोडगोळी खरं तर ज्याची त्याची ठेव, ज्याचं त्याचं संचित, आणि मग दुसरा कुणी त्याचा अधिकारी का व्हावा? पण नेमकं तेच घडतं बघा हं. म्हणजे दुसऱ्याकडून माझ्या असलेल्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही म्हणून मी दुःखी होते, आणि दुसऱ्याच्या अपेक्षा पूर्ण करूनही तो खुश झाला नाही म्हणूनही मीच दुःख ओढवून घेते. थोडा विचार केला तर तुम्हालाही पटेल हे. बघा, म्हणजे आता सुख किंवा दुःख ही गोष्ट माझी म्हटल्यावर ती मीच ठरवायला हवी, त्याची सूत्र माझ्याच हातात असायला हवीत, खरं ना? मग इथं ह्या अपेक्षांच्या माझ्याकडून असलेल्या किंवा मला असलेल्या या काटेरी कुंपणात मी किती दिवस धडपडायचं मला सांगा. ज्यावेळी तुझ्याकडून माझी ही अपेक्षा नव्हती असं म्हटलेलं ऐकलं की आपण दुःख होणारच. मला सांगा, अपेक्षाभंगाचं दुःख मग आपण उगाळत बसतो, खरं ना? आणि हवं ते मिळालं की संपलं त्यातलं सुख, असंही होतं. दुसऱ्याला मी केलेलं आवडलं नाही आणि म्हणून मी दुःखी होते, आणि मला आवडलं ते दुसऱ्याने केलं नाही म्हणूनही दुःखी होते. इतकं सुंदर मिळालेलं आयुष्य मला सांगा, असं सारखं ह्या अपेक्षांच्या काचात काचून जात संपवायचं का? पण लक्षात कोण घेतं? खरं सांगू मैत्रिणींनो, अहो, आयुष्यभर सुख दुःख ह्या गोष्टी घडत असतात निसर्गक्रमाने, पण त्या तशाच घ्यायच्या की आपलं जे वाट्याला आलेलं आहे त्यातलं दुःख वगळायचं आणि सुख वेचायचं आणि सुखी व्हायचं, आपणच आपल्या सुखाच्या शिल्पकार व्हायचं, आपणच आपल्याला सुखी करायचं, आणि आलेलं आयुष्य हे दुःखात नाही सुखामागे धावण्यातही नाही तर मिळालेल्या सुखात आनंदात घालवायचं, आनंद द्यायचा, आनंद घ्यायचा. आनंद बघता जिकडे तिकडे चोहीकडे हे आपणच आपल्याला शिकवायचं. बघा मित्रमैत्रिणींनो, वाटतंय का? हो, खरंच सांगा हं. पण लक्षात घ्या, नक्कीच पटेल. पुन्हा भेटूया अशा शेअरिंगसाठी.

नमस्कार, मी मोहना कारखानेस सिंगापूर इथून बोलते आहे. चला जाऊया या कार्यक्रमात. आता आपण जाणार आहोत टोरंटो कॅनडा इथेच. बेलेवो हाऊसला येण्याआधी थोडी माहिती काढली होती म्हणून इथे यायला मी अतिशय उत्सुक होते. इथे पोचल्यावर माझी उत्सुकता आणखी ताणली गेली. बेलेवो हाऊस ही वास्तू 1840 दरम्यान बांधली गेली होती. या इमारतीचे बांधकाम इटालियन पद्धतीचे आहे. त्यावेळी अशा तऱ्हेचे बांधकाम खरंच नाविन्यपूर्ण होते. लोकांना हे बांधकाम इतके आवडले की त्यावेळी कॅनडात अशा पद्धतीची बांधलेली घरं विशेष प्रसिद्धीला येऊ लागली. या वास्तूचे ऐतिहासिक महत्त्व असे की कॅनडाचे पहिले पंतप्रधान सर जॉन मॅकडोनाल्ड इथे ऑगस्ट 1848 ते सप्टेंबर 1849 या दरम्यान काही काळासाठी राहिले होते. त्यावेळी ते वयाने बरेच तरुण होते. व्यवसायाने वकील होते आणि किंगस्टनमधील लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे सभासद होते. आम्ही तिथे पोचलो तेव्हा जुन्या पद्धतीच्या या हिरव्या आणि पांढऱ्या रंगाच्या वास्तूने माझे लक्ष वेधून घेतले. बाहेर सफरचंदाची बाग लागली. त्यावर अनेक सफरचंद लटकलेली होती. अंगणात सफरचंद आणि आजूबाजूला हिरवेगार वृक्ष वनराळी. वा, ते दृश्य अजूनही माझ्या डोळ्यासमोर तरळत आहे मंडळी. त्या सुंदर दृश्याचा आस्वाद घेत आम्ही त्या वास्तूजवळ पोचलो. या घराचे बांधकाम पूर्ण लाकडाचे आहे. 3 असलेले हे घर मधोमध असलेला मनोरा, समोरचा मोठा व्हरांडा, मोठाल्या खिडक्या आणि सभोवताली असलेले भव्य वृक्षांचे हिरवेगार उद्यान अगदी सगळं वेगळंच दिसतं. आतमध्ये जुन्या ब्रिटिश पद्धतीचा पेहराव केलेला एक उंच तरुण उभा होता. त्याने आम्हाला कमरेत वाकून नमस्कार केला तेव्हा 1830 काळात अगदी पोचल्यासारखे वाटले. त्याने बरीच माहिती सांगितली. ती तुम्हाला ऐकवते. 1830 दरम्यान किंगस्टनमधील श्रीमंत कुटुंबात आपली गावातील घरे विकून उपनगरात भव्य फॅशनेबल घरं बांधण्याची पद्धत रूढ होत होती. त्यावेळी स्थानिक व्यापारी चार्ल्स हेल याने हे बांधलेले घर जॉन मॅकडोनाल्ड यांना भाड्याने वर्षभराच्या मुदतीसाठी देण्यात आले. त्यावेळीच जॉन मॅकडोनाल्ड हे उमदे वकील होते आणि पुढील भविष्याचे सोनेरी स्वप्न पाहत होते. त्याकडे आलेल्या पाहुण्यांना आपले व्हिजिटिंग कार्ड द्यायची पद्धत होती. ते दिल्यानंतर मुख्य दरवाजातून आपल्याला एका दालनात नेले जाते.

तिथे जुन्या पद्धतीच्या खुर्च्या, गोलाकार डायनिंग टेबल, मेज असे मांडलेले दृष्टीस पडते. आणि त्या काळातील लेखण्या, छत्र्या, खाण्याचे पदार्थ, कब्बशा, वेगवेगळी काचेची भांडी त्यांनी इतक्या आकर्षक पद्धतीने मांडलेली आहेत की खरोखरच त्या काळात सैर करून आल्यासारखे वाटते. खोल्यांची उंची कमी आहे आणि त्या मध्यम आकाराच्या आहेत. गोलाकार व्हरांड्याच्या आत एल आकारात सगळ्या खोल्या मांडलेल्या आहेत, म्हणजे बांधलेल्या आहेत. काही वरती एक एक मजले जिन्यावरती लागतात, तर जुन्या पद्धतीचे किचन म्हणजे स्वयंपाकघर खाली तळघरात आहे. त्या काळची लोखंडाची मोठाली भांडी, दारूचे मोठमोठे नरसाळे, जुन्या पद्धतीचं ओव्हन इत्यादी पाहताना तो काळ सरकण डोळ्यासमोरून गेला. या सगळ्या वस्तू पाहताना फार मोठी श्रीमंती काही नजरेस पडली नाही. मला उगीचच आपले राजे महाराजांचे मोठे वैभवशाली राजवाडे डोळ्यासमोर आले. म्हटलं तर भारतात धन ऐश्वर अफाट होते, पण ते आपल्याला टिकवता आले नाही असं राहून राहून उगीचच वाटत राहतं. असो, संपूर्ण वास्तू ही इटालियन पद्धतीने बांधलेली असली तरी मोठ्या प्रमाणात फ्रेंच, युरोपियन पद्धतीचा ठसा स्पष्ट दिसतो. सकाळी 10 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत ही वास्तू लोकांसाठी खुली असते. आपण तिकीट काढायचे आणि आत जायचे. आतमध्ये शिरायला मधोमध दार आहे. उजवीकडे आणि डावीकडे आपल्याला दालनं दिसतात आणि प्रत्येक खोलीला खिडक्या आहेत, पण एकाच आकाराच्या नाहीत बरं का, वेगवेगळ्या उंचीवर आहेत. याला व्हरांडा असून बाल्कनी आणि पोर्च पण आहे, आणि सगळीकडून बागेचा नजारा सुंदर असा दिसतो. छप्र कौलारू आहेत, खिडक्यांची दारं इटालियन पद्धतीची आहेत, तसेच त्या काळचे जुने पडदे आपल्याला पाहायला मिळतात. किचन, स्वयंपाकाच्या वस्तू, बाकडी, खुर्च्या आणि रोलर इत्यादी दिसतो. इथे असं कळलं की मुख्य शेफ म्हणजे बावर्चीला घरात उच्च स्थान असायचे आणि तिच्या हाताखाली असणाऱ्या लोकरांच्या वेगवेगळ्या पायऱ्या असायच्या. सर जॉन मॅकडोनल्ड यांची खास वेगळी बेडरूम पाहताना अगदी इतिहासात फिरून आल्यासारखे वाटते. हॉलमधले बेंच, ब्रासची शाईची दौत, रिव्हॉल्विंग डेस्क चेअर, अनेक जुनी पिवळी पडलेली पुस्तकं, हस्तलिखितं, तलवार आणि गंमत म्हणजे लहान मुलाचा पाळणाही दिसला. यावेळी मला भूत, भविष्य आणि वर्तमान यांचे नाते कसे बदलत जाते याची जाणीव झाली. वर्तमान हा उद्याचा भूत असतो आणि वर्तमानात राहून माणूस नेहमी माहीत नसलेल्या भविष्याची स्वप्न बघत असतो. आज आहे ते उद्या नसणार हे आपण मात्र अचानक नेहमी विसरून जातो. तर मंडळी, आजच्या या भागात मी मोहना कारखानीस आपला निरोप घेते. यापुढील भागाला भेट देण्यासाठी भेटूया याच वारी, याच वेळी.

हॅलो हॅलो बालमित्रांनो, सुमती अशी आली हो आणि आज एक छान गोष्ट सांगणार आहे तुम्हाला. हो, पाणी देता का पाणी. हो, मुलांच्या मासिकाचा मे महिन्याचा अंक माझ्याजवळ आहे आणि त्याच्यातली छान गोष्ट आहे. सुरेश परुळेकर संगमनेर यांची ती गोष्ट आहे. फारच छान गोष्ट आहे. माणसाला छोट्या छोट्या गोष्टीचा एवढा अहंकार असतो की मी म्हणजे काय, मीच फक्त शाळा, मलाच फक्त येतं. पण हे सगळं खोटं असतं. माणूस कधीच सर्वज्ञ नसतो. सर्वज्ञ असल्याचा त्याला अहंकार होतो, भास होतो. आणि हा अहंकार एका या गोष्टीमध्ये कसा नष्ट झाला आणि एका महान माणसाचा. हो, कवी कालिदास. कालिदास किती महान होते माहिती आहे तुम्हाला? आणि म्हणून मग या कालिदासांचं गर्वहरण कसं झालं त्याची गोष्ट आपण आज ऐकणार आहोत. त्यांचा अहंकार सपशैल धुळीला मिळवला. बघूयात आपण. तर कवी कालिदास राजा विक्रमादित्याकडे नोकरीला होता. शेजारच्या राज्यातून निमंत्रण आल्यामुळे विक्रमादित्याची परवानगी घेऊन तो त्याच्या घोड्यावरून निघाला. कळतंय ना? राजाची परवानगी घेतली, शेजारच्या राजात त्याला बोलवलेलं आहे. कारण तो हुशार होता, खूप विद्वान होता, म्हणून लोक त्याला बोलवायचे. तो शेजारच्या राज्यात निघाला. उन्हाळ्याचे दिवस होते. सारखा प्रवास केल्याने कालिदासाला तहान लागली. जंगलातून रस्ता होता, आसपास काही गाव दिसत नव्हतं. त्याची नजर चौफेर फिरत होती, शोध घेत होता. कुठे झोपडी दिसते का, कुठे घर दिसतं का, कुठे विहीर दिसते का, कोणी आपल्याला पाणी देईल का, म्हणून आशेने तो इकडे तिकडे चौफेर नजर टाकतो. तर त्याला एक झोपडी दिसली. तर नक्कीच पाणी मिळेल या भावनेने त्याने झोपडीकडे आपला घोडा वळवला. झोपडीच्या जवळच एक विहीर होती. तहानेने व्याकुळ झाल्याने झोपडीत कुणी आहे का असं त्याने विचारले. नेमके त्याच वेळी झोपडीतून एक युवती कमरेवर घागर घेऊन बाहेर आली. त्या युवतीने विहिरीवर जाऊन घागर भरली आणि झोपडीकडे येऊ लागली. तिला पाहताच कालिदास तिच्याकडे जाऊन म्हणाला, मुली मला तहान लागले ग, तर पाणी दे बरं थोडस घोटभर मला. आपण कोण आहात मला माहित नाही, प्रथम आपला परिचय द्यावा, मुलगी म्हणाली. तहानलेला कालिदास काहीसा चिडलाच. तो मनात म्हणाला, ही मुलगी मला ओळखत नाही. एवढा महान, एवढा कवी, एवढा नाटककार, एका राजाचा पदरी, एवढं नाव आहे माझं, कालिदासाला कोण ओळखत नाही. आणि ही खुशाल म्हणते, तुमची ओळख सांगा, तुम्हाला ओळखत नाही. बापरे, मला कोण ओळखत नाही, मला परिचय देण्याची काय आवश्यकता. परंतु फारच तहान लागल्याने त्याने त्या मुलीला म्हटले, मुली तू लहान आहेस म्हणून मला ओळखले नाहीस. तुझ्या घरात कोणी मोठे माणूस असेल तर त्याला घेऊन ये, मला बघताच ते पटकन ओळखतील. कारण माझे नाव फार मोठे, ते सर्वत्र आदराने घेतले जाते. मोठा बलवान आणि प्रसिद्ध माणूस आहे. बापरे. कालिदासाच्या या कथनाचा त्या मुलीवर काहीही परिणाम झाला नाही. ती म्हणाली, आपण असत्य बोलत आहात असे दिसते. कारण या जगात दोनच जण बलवान आहेत, त्या बलवानांना मी जाणते. आपली तृष्णा संभवायची असेल तर ते बलवान कोण आहेत ते आपण सांगावे. काही वेळ विचार केल्यानंतर कालिदास म्हणाला, मला माहित नाही, तूच नाव सांग बरे. मी बघ, मी तहानेने अगदीच व्याकुळ झालोय ग, तर आधी मला पाणी दे बरं. या जगात अन्न आणि पाणी हे दोघेच बलवान आहेत असे सांगत ती मुलगी म्हणाली, अन्न पाण्यात एवढी शक्ती आहे की ही शक्ती कोणी कितीही बलवान असला तरी त्याला झुकवतेच. आत्ताच बघा ना, आपण तृष्णेने व्याकुळ झाला आहात, काय अवस्था झाली हो आपली. मुलीचं उत्तर ऐकून कालिदास चकित झाला. मुलीचा तर्कशुद्ध उत्तराने तो काहीसा थिजला. अनेक विद्वानांना पराजित करणारा कालिदास एका मुलीपुढे निरुत्तर झाला होता. खरंच आपण कोण आहात कोण ते सांगितल्यास बरे होईल. ती मुलगी झोपडीकडे जाण्याचे बेतात असताना तिने कालिदासाला म्हटले, मी वात्सरू आहे. कालिदास म्हणाला, परत असत्य बोलतात आपण. ती मुलगी म्हणाली, संपूर्ण संसारात दोनच वाट सुरू आहेत. तुम्ही सांगा बरं ते दोघं कोण आहेत, त्यांना मी जाणते.
त्यावर कालिदास म्हणाला, मला ते दोघेही माहीत नाही. ती मुलगी म्हणाली, आपण तर विद्वान, एवढे माहीत नाही. ऐका, एका स्थानापासून दुसऱ्या स्थानापर्यंत न थकता जाणाऱ्या वाटसरू म्हणतात, आणि ते दोनच आहे, एक सूर्य आणि दुसरा चंद्र. दोघेही न थकता आपली वाट चालत राहतात आणि आपण तर थकलात, तहानाने व्याकुळ झालात, आपण कसले वाटसरू हो. एवढे बोलून त्या मुलीने चटकन गागर कमरे घेतली आणि ती झोपडीकडे निघून गेली. कालिदास त्याच्या जीवनात कधीही एवढा अपमानित झाला नव्हता, तो लज्जित झाला होता. तहानलेल्या अवस्थेत आपली शक्ती हळूहळू कमी होते आहे असं त्याला वाटू लागले. त्याची अस्वस्थता वाढली होती, कंठशोष वाढला होता, डोके गरगरते की काय असे वाटत होते. त्याने आशेने झोपडीकडे पाहिले, तेव्हा त्या झोपडीतनं एक वृद्ध बाहेर येत होती. तिच्याही हातात पाण्यासाठी घागर होती. तीही त्या विहिरीवर पाणी भरू लागली होती. अगदीच म्लान झालेला कालिदास त्याला म्हणाला, आई, पाण्यावरचा माझा जीव तडफडतोय हो, गोटवर पाणी द्या हो, मोठे पुण्य लागेल. बघा, मी पाहुणा आहे हो. तुम्ही पाहुणे कसे होऊ शकता? संसारात दोघेच पाहुणे असतात, पहिले धन आणि दुसरे तरुणपण, आणि त्यांना जाण्यासाठी वेळ लागत नाही. सत्य सांगा, तुम्ही कोण आहात? म्हातारीने प्रश्न केला. बघा बघा बघा, कसं गर्वाचं हरण झालंय, कसा अहंकार नष्ट होतोय. आतापर्यंतच्या साऱ्या तर्कात हरलेला कालिदास विषण्ण स्वरात म्हणाला, मी सहनशील आहे, आता तरी पाणी द्याव. नाही नाही, सहनशीलता तर दोघांकडेच असते. पहिली पृथ्वी, जी पाप्यांचा पुण्यात्मांचा सगळ्यांचा बोजा सांभाळते, तिचे पोट फाडून बियाणे रुजवले तरी अन्न देते. दुसरा आहे वृक्ष, त्याला कितीही दगड मारा तरी तो तुम्हाला गोड फळे देतो. तुम्ही सहनशील नाही आहात, कृपा करा आणि सांगा तुम्ही कोण आहात. कालिदासाची अस्वस्थता बेशुद्धवत झाली होती. भावना विरहित अवस्थेत त्याने ओरडून सांगितले, मी हट्टी आहे. हट्टी तर दोघेच असतात, म्हातारी म्हणाली, हट्टी तर दोघेच असतात, एक केस आणि दुसरे नख. वारंवार कापले तरी त्याची वाढ काही खुंटत नाही. म्हणून म्हणते, विप्रा, तू कोण आहेस? कोण आहेस तू? पूर्ण पराजित अपमानाने खाली मान घातलेला कालिदास वैतागून म्हणाला, मी एक मूर्ख असे नवे आहे. नाही नाही विप्रा, तू मूर्ख कसा असेल? मूर्ख तर दोघेच असतात, पहिला राजा जो योग्यतेशिवाय सर्वांना राज्य करतो, दुसरा दरबारी पंडित जो राजाला खुश करण्यासाठी चुकीची माहिती चुकीचे समर्थन करून सत्य असल्याचे भासवतो. बोलण्याच्या अवस्थेत नसलेला कालिदास तृष्णेने व्याकुळून वृद्धेच्या पायावर पडला व पणासाठी पुन्हा पुन्हा याचना करू लागला. त्याचा सगळा अहंकार गळून पडला होता. बापरे, काय सुंदर कथा आहे बालमित्रांनो. बघा, काही नाही, काही येत नाही आपल्याला, एवढं तेवढंही येत नाही. हो, 10 पुस्तकं वाचली की वाटतं, वा, मी काय विद्वान झालो, मी काय मोठा झालो, माझ्यासारखं कोणालाच कळत नाही. अहो, असं नसतं बाबांनो, असं नसतं. हो, हा ज्ञानसागर फार मोठा आहे. तुम्ही कितीही खोल गेलात, कितीही बुडालात, तरी तुम्ही स्वतः त्या ज्ञानाने परिपूर्ण होऊ शकत नाही. म्हणून माणूस आजन्म विद्यार्थी असतो आणि विद्यार्थी राहावं. आपल्या ज्ञानाचा गर्व कधीही करू नये, नाहीतर काय होतं? मग कालिदासासारखं गर्वहरण होतं, अहंकार नष्ट होतो. हो, अहंकार माणसाचा सर्वनाश करतो, लक्षात ठेवा. म्हणून कधीही अहंकारी बनू नका. अहंकाराचा फुगा फुगला तर पिन लावून त्याची हवा काढून टाका. पाय जमिनीवर आणि डोकं तळ्यावर ठेवावं, म्हणजे माणसाला संकटांचा सामना व्यवस्थितपणे करता येतो. आणखी गोष्ट सांगणार आहे तुम्हाला मी आज. हो, आळसामुळे गरिबी, अगदी सत्य आहे. आळसामुळेच माणसाला गरिबी येते. गरिबीचं दुसरं कुठलंही कारण मी त्याचं समर्थन करणार नाही. मच्छिंद्र ऐनापुरे जत सांगली हे लेखक आहेत, ते म्हणतायत, गरिबी आळसामुळे येते आणि त्यांनी त्यासाठी
एक छानशी कथा आपल्याला छोटीशी आहे ती सांगितली आहे. तुम्ही अभ्यासाचा आळस केलात तर पास व्हाल का? अभ्यासाचा आळस केलात, तुम्ही पुस्तकं वाचली नाही, गणित सोडवली नाही, प्रमेय पाठ केले नाहीत, सणावळ्या पाठ केल्या नाहीत, जोड्या लावल्या नाहीत, गणित सोडवले नाहीत, मराठीचे धडे वाचले नाहीत, तुम्हाला ज्ञानाची ओळख होईल का? अजिबात होणार नाही. तुम्ही ज्ञानी नाही, अज्ञानी राहाल. कशामुळे? कंटाळा केल्यामुळे. हो, कधीही कुठल्याही कामाचा कंटाळा करायचा नसतो. काम केल्याने, अभ्यास केल्याने काही माणूस मरत नाही, उलट तो शून्यातन भरारी मारतो. हो, अगदी खरं सांगते तुम्हाला मी. ज्ञाना इतकं महान, ज्ञाना इतकं पवित्र दुसरं काहीही नाही. आणि हे ज्ञान मिळवण्यासाठी काय लागतात? फक्त कष्ट लागतात, वेळ द्यावा लागतो, आणि तो आपल्याकडे भरपूर असतो. कष्ट काही कुठे बाजारात मिळत नसतात, ते आपल्यालाच करायचे असतात, त्याशिवाय काहीही साध्य होत नसतं. ऐका मग, फार वर्षापूर्वी चंदनगड राज्यात सुरसेन नावाचा एक धनाढ्य शेतकरी राहत होता. त्याची कितीतरी एकर जमीन होती. हो, राजाकडे खूप जमीन असायची, पूर्वी मोठमोठ्या शेतकऱ्यांकडे पण खूप जमीन असायची. तरी कितीतरी माणसे त्याच्याकडे चाकरीला होती. त्याला दोन मुले होती. थोरला होता प्रवीण सेन, मोठा हळशी होता. धाकटा आर्य सेन मेहनती कष्टाळ होती. सूर्यसेन थोरल्या मुलामुळे चिंतेत होता. तो त्याला खूप समजून सांगायचा, परंतु त्याच्यावरती त्याचा काही एक परिणाम व्हायचा नाही. सूर्यसेनने त्याला सुधारण्यासाठी एक योजना केली. त्याने सगळी जमीन आणि चाकर दोन्ही मुलांना समसमान वाटून दिली. राहायला देखील वेगवेगळी घरे दिली. प्रवीणसेन आळशी असल्याने तो शेतावर कधी गेला नाही. फक्त त्याची माणसे शेतावर जायची आणि काम करायची. मालक शेताकडे फिरकत नसल्याने चाकर माणसे मनमानी कारभार करू लागले. हो, साहजिकच याचा परिणाम असा झाला की हळूहळू पीक उत्पन्नात घट येऊ लागली. प्रवीणसेनला आता गरिबीत दिवस काढावे लागले. त्या उलट डॉक्टर आरेसन मात्र भल्या पहाटे उठायचा, शेतावर जायचा, आपल्या चाकर लोकांबरोबर बरोबरीने काम करायचा. त्याचे कष्ट पाहून चाकर माणसं देखील रात्रंदिवस काम करायची. शेतातली सगळी कामे वेळच्यावेळी व्हायची. आरेसन शेतात नवनवीन प्रयोग करायचा. अधिकाधिक काम करणाऱ्या चाकरांना बक्षीस द्यायचा, त्यामुळे त्याला आणखी हुरूप यायचा, आणि ते आपलेच शेत आहेत अशा भावनेने काम करायचे. सगळ्या प्रकारची काळजी घेत साहजिकच याचा परिणाम असा झाला की पीक उत्पन्नात व्हायचा तेवढा भरपूर फायदा होऊन भरघोस पीक यायला लागले आणि धनधान्याने त्याचे घर भरून जाऊ लागले. हो, काही दिवसातच तो पहिल्यापेक्षा अधिक मोठा श्रीमंत बनला. हो, कष्टाचं फळ मोठं गोड असतं. हो, फार गोड असतं. कष्टाचं फळ फार गोड असतं. कष्ट केलं की यश तुमच्या मागे धावतं, तुम्हाला त्याच्या मागे धावायची गरज नसते. एके दिवशी सूर्यसेनने दोघा मुलांना बोलावून घेतले, त्यांची ख्याली कुशाली विचारली. मोठा म्हणाला, आपण माझ्यावर अन्याय केलाय. आपण आर्यसेनला माझ्यापेक्षा अधिक चांगली पिकाऊ जमीन दिली आहे, त्यामुळे त्याचे उत्पन्न भरघोस येत आहे आणि माझे कमी. याचा परिणाम मी दिवसेंदिवस गरीब होत चाललोय. सूर्यसेन म्हणाला, मी दोघांनी समान पिकाऊ जमीन दिली होती आणि तेच तुमचे भाग्य होते. त्याने मन लावून मेहनत केली, तू मात्र आळस केला. तुझ्या माणसांच्या जीवावर जगलास. त्यांनी मेहनत केली, त्यामुळे त्यांनी मनमानी केली, त्यामुळे तुझे उत्पन्न घटत गेले. उलट तुझा धाकटा भाऊ त्याच्या माणसांबरोबर काम करत होता. त्याची नोकरांची आणि शेताची पण काळजी घेत होता, त्यामुळे त्याचे उत्पन्न वाढले. वडिलांच्या बोलण्याने त्याचे डोळे उघडले. त्याला गरिबीचे कारण समजले. आता तो आपल्या माणसांसोबत शेतात काम करू लागला आणि पुन्हा त्याची परिस्थिती सुधारली. हळूहळू त्याचंही पीक छान यायला लागलं, उत्पन्न वाढलं आणि त्याची गरिबी दूर झाली. हो, कष्ट करा, कष्ट करा, काम करा. कोणतंही क्षेत्र असो,
शेती असेल, उद्योग असेल, नोकरी असेल, अभ्यास असेल, अगदी कोणतंही क्षेत्र, तिथे लागतात कष्ट, हो कष्ट लागतात. एखादं झाड लावलं आपण, नुसतं लावून सोडून दिलं, काही उपयोग नाही. वादळ वाऱ्यात कदाचित पडून जाईल, म्हणून त्याची निगराणी करायची असते. नुसतं झाड लावून सोडून द्यायचं नसतं, त्याला आधार द्यायचा असतो, त्याला पाणी द्यायचं असतं, त्याला खत द्यायचं असतं, ते नीट वाढत आहे की नाही ते बघायचं असतं, त्याच्यावर फवारणी करायची असते. आणि असं मग एकदा का ते झाड वाढलं की बस, मग त्याला बघायची गरज नसते. ते अशी काही फळं देऊ लागतं की तुमच्या कष्टाचं चीज होतं. तुम्ही काय केलं, फक्त त्याच्या वाढीला मदत केली, त्याचं संरक्षण केलं, आणि त्या बदल्यात त्या झाडाने आपली मुळं जमिनीत इतकी खोल गाडली की आता मोठ्या वादळ वाऱ्यालाही ते जुमानत नाही, आणि दरवर्षी भरपूर फळं तुम्हाला देत. बघा थोड्याशा कष्टाने किती फळ मिळतं. मी 2 आंब्याच्या फळ्या लावल्या, बरीच वर्ष झाली, आता मला काही बघावं लागत नाही. दोन्ही झाडं आपापली मुळं पाणी शोधतात, आणि दरवर्षी मला भरपूर उत्तम प्रतीचा आंबा देतात. पण त्या झाडांची मी काळजी घेतली नसती, ते नीट वाढतात की नाही बघितलं नसतं, तर आज जो मला फायदा होतो आहे तो झाला नसता. तुमच्या थोड्याशा कष्टाने तुम्हाला भरपूर फायदा होतो, म्हणून कष्टाला मागे हटवू नका. जी माणसं आयुष्यात कष्ट करतात तीच पुढे जातात हे लिहून घ्या. हे पूर्ण सत्य आहे, अर्ध सत्य नाही. हो, जगात जी मोठी माणसं होऊन गेली ती सगळी कष्टाने मोठी झाली आहे. तर आलं लक्षात? आता डुकडुक बाजा. हो, तुम्हाला आवडतो अशोक शहापूरकर आहे ते नागपूरचे, म्हणतायत बघा काय शोध. 2 मुलं शाळेत उशिरा पोहोचले, शिक्षक खूप रागावले. मोठ्याने दटावत त्यांनी एकाला उशीर होण्याचं कारण विचारलं. तो म्हणाला, सर माझं 1 रुपयाचं नाणं हरवलं, मी ते शोधत होतो. आणि दुसऱ्याला म्हटलं, आणि का रे तुला का उशीर झाला? शिक्षकाने दुसऱ्याला विचारलं, सर मी याच्या रुपयाच्या नाण्यावर पाय ठेवून उभा होतो. दुसरा घाबरून पटकन म्हणाला, कसे असता तुम्ही नाटी. जेवण साहेब 50 पैसे देता का गरीबाला? एका भिकाऱ्याने राजाभवनकडे याचना केली. अरे 50 पैसे तुझं काय होणार आहे, चल तुला छान पैकी जेवणच देतो ना. राजाभाऊ उदारपणे म्हणाले, साहेब पैसा मागण्याच्या प्रयत्नात मी सकाळपासून 4 वेळा पोटभर जेवलोय. भिकारी निराशेने म्हणाला, साहेब मला आता जेवण नको, पैसे द्या. खरा व्यापारी. शेठ मदनलालने आपल्या बंगल्याच्या रक्षणासाठी एक भला मोठा कुत्रा विकत घेतला. 2 दिवसांनी त्याच्या बंगल्यात चोरी झाली. चोर आले आणि चोरी करून निघून गेले, तरी कुत्रा आपल्या मस्तपैकी जम्म झोपून. मदनलाल खूप रागवले. दुकानात जाऊन त्याने दुकानदाराला खडसा आला. विक्रेत्याने त्याचं म्हणणं ऐकून घेतलं शांतपणे, आणि दुकानाच्या आतल्या भागात जाऊन एक छोटासा कुत्रा आणून त्यांच्या पुढे ठेवत म्हणाला, शेठ तुम्ही हा छोटा कुत्रा विकत घ्या, म्हणजे अशा प्रसंगी हा भुंकून मोठ्या कुत्र्याला जाग आणेल. एकावर एक फ्री नाही, एकावर एक विकत. आधी मोठा दिला बिनकामाचा, म्हणतात छोटा घेऊन जा विकत. बघा कसा व्यापारी आहे. एका गल्लीत स्टंप नावाचं आहे, एका गल्लीत क्रिकेटचा खेळ चालू होता. सगळे खेळण्यात रंगली होती, पण एक छोटा मुलगा मात्र सारखा रडत होता. तिथून जाणाऱ्या वत्सलाबाईंना त्याची दया आली. त्याचं रडणं थांबा म्हणून त्याने त्यांना या छोट्या मुलाला उचलून घेतलं. तो साऱ्या मुलांनी एकच गिल्ला केला, काकू सोडा सोडा सोडा त्याला. का? वत्सलाबाई म्हणून विचारलं. अहो तो आमची विकेट आहे. मुलाने स्पष्ट केलं. विकेट म्हणून मुलाला सुबो करून दिला त्याने. मुलाचा व्यायाम. धोरवंतरावांनी आपल्या मुलाला सक्तीने व्यायाम करायला लावले. मला असं काही उठून बिचारा मुलगा जोर काढायचा जोर काढायचा, कारण तो व्यायाम करत असताना बळवंतराव समोरच पहारा देत द्यायचे. एक दिवस हय हय या करत 1-2 असे 25 मुलाने मोजून दम लागून जोर उकारले काढले, आणि तो दमला. त्याच्या पुढे जोर मोजताना 24-23-22 असे तो अंक मोजू लागला. अरे हे काय 26-27 मोजायचं सोडून मागे का मोजतोय, वडील गरजले.
पुढे जाऊ शकत नाही, दम लागलाय म्हणून मागे चाललोय. बिचाऱ्या मुलाने 20 आकड्या बोलून ठासून उत्तर दिले. का मंडळी आवडला का मग डुकडुक बागा? आला की नाही हसू? मजेशीर किस्से असतात ते. थोडा वेळ हसायचं आणि सोडून द्यायचं, हो की नाही? गंमत असते फक्त, ते काही आपण लक्षात ठेवत नसतो फारस. तात्पुरतं मनोरंजन असतं ते. मग जाऊ का आता? काय बाबा बेटा ना, बाय.

0: राम राम मंडळी. मी डॉक्टर राजेश नामदेव आहे, म्हणजे तुमचा लाडका बाळू. बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आणि आज आपल्या बरोबर परत आहे आपला लाडका मनीष गोडबोले. मागच्या वेळेस त्याचा इंटरव्ह्यू खूप गाजला होता. मागच्या वेळेस त्याचा आपण सर्प मित्र म्हणून केला होता आणि त्याचे एक्सपिरियन्स ऐकून बापरे बापरे. आता तो फक्त सर्प मित्र प्राणी मित्र राहिला नाही तर वन्यजीव अभ्यासक सुद्धा झालाय. मनीष राम राम.
1: राम राम.
0: नवीन किस्सा, ताजा ताजा किस्सा ऐकव काहीतरी.
1: सगळे नवीन किस्से आपल्याकडे
0: ऐकव ऐकव काही नवीन ऍडव्हेंचर तुझं.
1: सगळ्यात महत्वाची एक गंमत घडलेली आता काही दिवसापूर्वीची सांगतो. सकाळी पहाटे 3:30 एक जणांचा फोन आला.
0: आमच्यासाठी रात्र रे ती.
1: साहेब आमच्या घरात साप आहे म्हणे संडासा मध्ये. म्हटलं बरं भाऊ मी येतो म्हणे.
0: तुम्हाला फोन 24 तास चालू असतो.
1: हो 24.
0: आणि जगात सगळ्यांना तुझा नंबर माहिती. बर कंटिन्यू.
1: तर मग त्यांचा फोन आला म्हटलं या घ्यायला. ते म्हणे मी येतो घ्यायला. आले ते. आल्यानंतर त्यांनी मला घेऊन घरी गेले आणि हळूच कन संडासाचं दार उघडून सांगतात तो पण म्हणे संडासच्या भांड्यामध्ये. म्हणे साहेब मी गेलो पाहिलं संडासच्या भांड्यामध्ये संडास धुवायचा ब्रश पडला होता. मी म्हटलं को साहेब कुठे साप दिसतोय. तर म्हणे अहो तो काय तोंड बाहेर काढतोय. म्हणे म्हटलं अहो साहेब हा संडास धुवायचा ब्रश पडला आहे. अहो काय बावळट आहे म्हणे आमची बाई तिने मला सांगितलं साप निघाला आहे. म्हटलं अहो तुमची बाई बावळट. तिला बावळट म्हणण्यापेक्षा तुम्ही खात्री करणं गरजेचं होतं ना. म्हटलं नक्की साप आहे की नाही तुम्ही आपलं त्यांनी सांगितलं.
0: पण त्यांनी कशी खात्री केली असती.
1: आता ते काय याचं प्लॅस्टिकचं सापाचं तोंड आणि प्लॅस्टिकच्या ब्रशचं वरच आहे.
0: अरे पण मनीष तुझ्यासाठी सोपं आहे. आम्ही तर 10 फूट मागून आम्ही ते फक्त काहीतरी बघणार.
1: नाही पण नाही किमान तुम्ही दाराची फोट उघडून.
0: प्रामाणिक हा माझा खूप खरा प्रश्न आहे. असं काहीतरी पडलेलं आहे आणि आम्हाला डाऊट आला तो साप आहे. पण तो साप आहे की नाही हे कसं कन्फर्म करायला पाहिजे आम्ही माशा. नाही
1: थोडा वेळ आहे बघा. साप काही लगेच 10-15 फुटाच्या लांबचं साप पाहू शकत नाही.
0: हो
1: तो आपल्या इतकी दूरची दृष्टी नाही त्याला. त्यामुळे तुम्ही हालचाल केली नाही शांतपणे उभं राहून फक्त त्याच्या हालचालीकडे. आता
0: दुसरा किती दूर असेल पाहिजे.
1: साधारण 15-20 फुटाच्या अंतराच्या बाहेर सापाला काही दिसत नाही. समोर जर हालचाल झाली तर त्याला कळतं. त्याला कानही नाही येत. त्यामुळे आवाज जे येतात ते त्याला हवेतनं काहीच ऐकू येत नाही. तर त्यामुळे तो असं समजू नाही शकत की इथं कोणी उभा आहे. तुम्ही जेव्हा हालचाल कराल तुमच्या पायाची कंपनं होतील तेव्हा त्याला कळेल की जवळ काहीतरी मला धोका आहे. तेव्हा तो त्यावर रिॲक्ट होणार. तुम्ही जर हल्लेच नाही तर सापाला कळत नाही की इथं कोणी उभा आहे असं. त्यामुळे जो ब्रश पडलेला तो तर काही आणणार नाही. आणि साप तर काही इतका स्थिर नाही राहू शकत. तो थोडीफार तर हालचाल करणार की नाही.
0: साप स्थिर किती वेळ राहू शकतो.
1: नाही जास्तीत जास्त 10-1 मिनिटं.
0: हो
1: बऱ्याच वेळा बिळातनं काय करतात ते तोंड बाहेर काढून असं बाहेरचा अंदाज घेण्यासाठी लोक आम्हाला जेव्हा कॉलला बोलवतात तेव्हा बघतो की त्याने एखाद्या घराच्या पायातनं किंवा कुठेतरी पाईप असेल एखादा जो भिंतीतला असेल त्याच्यातनं तो तोंड काढून बाहेर फक्त थांबलेला असतो एक अंदाज घेण्यात.

0: तर ती जाणवली की त्या कंपनांवरनं मला धोका आहे त्याची याची, त्याला लगेच जाणीव होते. आणि मग तो एकतर त्याच्यावर रिॲक्ट होण्यासाठी, एक तर हल्ला करण्याचं, जर त्याला मागे जायला जागा नसेल, बीळ नसेल तेवढं, तर तो हल्ला करण्याचा प्रयत्न करेल. आणि जर पळायला जागा असते, पहिले पळून जाणं, साप हा 100% भित्रा प्राणी, तो पहिले पळून जाण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला जे गोष्टी ऐकवल्या जातात की त्याने आमच्यावर धावून आला, हल्ला केला, हे सगळ्या भ्रामक समजूते. असा साप कधीच हल्ला करत नाही, तो पहिले पळण्याला प्रेफरन्स देतो. जर पळायला जागा नाही तर मग प्रत्येक जनावर माणूस पण टेस्ट करणार आहे की आपण जर पळायला जागा नाही, आपल्यापेक्षा ताकदवान कोणी दुसरा प्राणी आला तर आपण पहिले पळायचं हे करून, पळायला जागा नाही तर मग आपण हल्ला करण्याचा प्रयत्न करू. अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स आहे आपण म्हणतोच नेहमी, तर त्याप्रमाणे तो पण तेच करण्याचा प्रयत्न करतो. आणि सगळेच सजीव करतात. म्हणजे आता या अनुषंगाने एक विषय निघालाय की आपल्याकडे शहरात आता बिबट्या एकदम निरंतर झालाय.
1: हे खूपच संख्या वाढली का रे?
0: संख्या खूप वाढली म्हणजे त्यांचा नैसर्गिक अधिवास आपण घटवला, जंगलातलं त्याचं भक्ष्य संपवलं, त्याच्यामुळे त्याला
1: ऑन एन एव्हरेज त्यांची संख्या वाढलेली नाहीये.
0: नाही, संख्या तर वाढते कारण त्यांना शेवटी त्यांनी स्वतःला ऍडजस्ट केलंय शहराच्या याच्यात.
1: ओके,
0: बिबट्या मोठा जो आपल्याकडे पट्टेरी वाघ शकल्यामुळे त्याची संख्या कमी होत चालली आणि बिबट्याने अडॉप्ट केलं स्वतःला, त्याच्यामुळे बिबट्या हा वाढत चालला.
1: ओके,
0: तर मग सध्या बिबट्याचं डिश काय आहे? तर सगळ्यात महत्वाची डिश म्हणजे भटके कुत्रे.
1: अच्छा.
0: आणि स्ट्रे डॉग्सचं प्रमाण आपल्याकडे प्रचंड आहे. रात्री कुत्रे सगळे बाहेर पडतात आणि त्यामुळे बिबट्या रात्री शहरामध्ये येतो. म्हणजे आता जो बिबट्यांवर अभ्यास आहे की जेवढंही बिबट्याचं पॉप्युलेशन आहे ऑल ओव्हर भारतामध्ये आपल्या, त्यातले 90-95% बिबट्या हे मनुष्य वस्तीपाशीच हिंडतात.
1: हल्ल्याच्या
0: घटना फक्त 5% भक्ष्याच्या क्षेत्र पोट आहे. ज्या प्राण्याला पोट आहे त्याला भूक भागवणं आहे तर त्याला येणंच आहे, दुसरं त्याला पर्यायच नाही काही.
1: आणि सोपी शिकार कुत्रे.
0: कुत्रा ही अतिशय सोपी शिकार आहे, त्यामुळे मग तो. आणि आता बिबट्याची ही तिसरी पिढी जी शहरातच जन्माला आली.
1: ओके,
0: त्यामुळे त्यांना जंगल आहे माहितीच नाही, आता शहर आहेच त्यांच्या दृष्टीने.
1: जंगलात म्हणजे काहीतरी नवीन वाटेल,
0: कारण त्यांना शहरात भटकायची. आता तुम्ही जर सध्याचे रिसेंट व्हिडिओ बघितले नाशिकमध्ये जिथे जिथे बिबट्या आला, त्यातले ते जे सीसीटीव्ही फुटेज मध्ये तुम्ही बघा, ते बिबटे इतके सरावाने हिंट आहेत तुमच्या शहर परिसरात ना, याचा अर्थ काय? त्याला सवय झाली त्या आदिवासाची, त्यामुळे झालेला आहे. जर तो नवखा असता तर त्याने इकडं तिकडं पाहून स्वतःला हे करण्याचा प्रयत्न, तो इतका सरावाने हिंटांना दिसतो त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये. म्हणजे तो तिथं नेहमी येणारा प्राणी आहे, त्याला ते काही नवीन नाहीये. फक्त तो कधीतरी लोकांच्या नजरेस पडला रात्री अपरात्री कोणी बाहेर गेला असेल आणि मग तो ते गवगवा होतो, आला आला आला वाघ आला वाघ आला वाघ आला. मग तो लोक गर्दी. बरं, आपल्याकडे चुकीची गोष्ट काय घडते की लोकांनी जर तुम्हाला बिबट्या कुठे दिसला तर कोणत्या यंत्रणा त्याशी रिलेटेड आहेत त्यांना कळवणं गरजेचं असताना आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना जास्त फोन करतात आणि त्यांना जमा करता गर्दी. आणि गर्दी झाल्यामुळे तो बिथरतो तो प्राणी, आणि त्यामुळे हल्ला झाला की मग त्या यंत्रणांना दोष द्यायचा याला काही अर्थ नाही. तर लोकांनी आजही शिकणं गरजेचं आहे की बिबट्यासोबत सहजीवन कसं तुम्ही करू शकता.
1: मनीष, आता मला एक प्रामाणिकपणे याचं उत्तर हवंय. बिबट्या आपण केजमध्ये पकडला तर शेतकऱ्यांचं आता असं म्हणणं ऐकू येतंय की ते म्हणे ते आमच्या ह्या एरियात सोडतात, प्रत्येकाचा कोणतो तरी एरिया मला माहिती नाही कुठे सोडतात, तर बिबट्या इकडे पकडतात आमच्या, मग आमच्या शेताजवळच खूप बिबटे झाले, ते ह्यालाच उत्तर काय?
0: असं नाही होत, कारण एक शेवटी आता जे वन विभागाचे नियम आहेत ना, ते नियम असं सांगतात की 1972 प्राणी संरक्षण कायद्यानुसार बिबट्या संरक्षित जीव आहे, तर त्याला तुम्ही जास्त दिवस कॅप्टिव्हिटीमध्ये ठेवू नाही शकत, त्याला सोडणं हे भागच आहे.
1: बरोबर,
0: त्याच्या नैसर्गिक आदिवासात. बरं, नैसर्गिक आदिवास आता इतका संकोच होत चाललाय नैसर्गिक आदिवासाचा की सगळीकडे मानव अतिक्रमण करत चाललं नैसर्गिक आदिवासावर, तर त्यांनी कुठे जावं शेवटी?
1: मग तुम्ही लोक सोडताना काय विचार करता?
0: सोडताना जनरली आपल्याकडचा जो जंगल परिसर आहे,
1: जंगल
0: आहे ना, तुमच्या त्र्यंबक भागामध्ये गेले जो जवारकडे रोड जातो घाट, तो सगळा तो सगळा जंगल परिसर आहे, तिकडे सोडतात. तिथेही आजूबाजूला आता
1: सोडून
0: लोकांची वस्ती, शेतही इथं असणारच आहे, आता सोडून सोडणार कुठे शेवटी? आपण प्रश्न आहे ना.
1: मग बिबट्याला सोडल्यानंतर तो काय करतो रे?
0: साधारण एक बिबट्या आहे ना, त्याचं वासाचं आणि त्याचं याचं ज्ञान इतकं चांगलं आहे की तो एका रात्री जवळपास 40-45 किलोमीटर ट्रॅव्हल करून जाऊ शकतो.
1: रनिंग का वॉक?
0: रनिंग नाही, वॉक करत. म्हणजे साचल घे तिकडे.

0: तिकडे स्वतःला हाईड करत करत करत त्याच्या पहिल्या जागेला तो परत जातो असं
1: काय
0: पण सर्वे
1: बोलतो
0: मध्ये सिद्ध झालंय.
1: हो
0: हा तर त्याला ते जशी कुत्री तुम्ही मांजर सोडलं थोडक्यात,
1: हा
0: मांजराचं
1: कोण
0: उदाहरण
1: देते
0: गेलं, काय लोक म्हणतात आम्ही मांजर सोडली होती काही दिवसांनी परत
1: परत
0: आमच्या
1: आली
0: एरियात आली, तर बिबट्या आम्हाला जर कुळातलाच आहे
1: हो
0: तर मग ते त्यांना नैसर्गिक निसर्गाने दिलेली देणगी की स्वतःच्या आदिवासात कसं परतायचं परत, तर मग हे तो जनरली करणार, त्याला दुसरा काही पर्याय नाही. आता यावर सोल्युशन हेच आहे की त्याच्यासोबत सहजीवन जगणं.
1: कसं
0: सहजीवन म्हणजे तुम्ही रात्री एक एकटे फिरू नका, फिरताना जर तुम्ही एकटेच असाल तर तुमच्या मोबाईल जो असेल हातातला त्याच्यावर गाणी वाजवत चाला, जेणेकरून त्याला वाटेल जास्त लोक आहेत.
1: अच्छा
0: आणि बिबट्या साधारण बिबट्याची एक मेंटॅलिटी जी त्याचा अभ्यास झाला आहे ते असं सांगते की त्याच्या आय साईटच्या लेवलमध्ये जी गोष्ट येईल ती त्याच्या दृष्टीने बक्षे.
1: म्हणजे आपण
0: त्याच्या डोळ्यात
1: चाललो असं
0: आपण उभ्या माणसावर हल्ला नाही, लहान मुलांवर हल्ला होण्याचं प्रमुख कारण तेच असतं की ते उंचीमुळे त्याला ते झोपलेले असतील तेव्हा.
1: ओके
0: उभ्या माणसावर हल्ला नाही करत कधी,
1: हल्ला पण नाही करत
0: नाही, म्हणजे खूपच बहुत त्याने अगदी स्वतःहूनच जर त्याच्यावर धाव हे करून गेला तर तो हल्ला करेल, पण असा स्वतःहून कधीच हल्ला नाही करणार उभ्या माणसावर, तो पहिले पळायचा प्रयत्न करेल तिथनं.
1: ओके
0: प्रत्येक जे वन्य पशु आहेत ना त्यांचं पहिलं हेच आहे की ते माणसाला पाहून पहिले पळण्याला प्रेफरन्स देतात, ते हल्ला करण्याला प्रेफरन्स नाही देत. म्हणजे आता तुम्ही जे ओरड केली जाते ना लोकांकडनं आमच्यावर हल्ला झाला, तर ह्यात लोकांची चूक असते पण ती ते लोक मान्य करत नाही आम्ही काय केलं, जी क्रिया त्याच्या समोर
1: काय चूक असते
0: ते त्याच्याकडे धावतात अजून किंवा त्याच्यावर ओरडतात आणि एकमेकाला हे करतात बिबट्या हे अरे अरे बिबट्या, तर त्याने तो घाबरतो आणि मग तो स्वतःचा डिफेन्स म्हणून तो शेवटी हल्ला करतो सगळीकडे. बरं आपल्याकडे ही बातमी अशी वाऱ्यासारखी पसरते लगेच
1: आणि
0: बिबट्या दिसले की व्हिडिओ. आता मोबाईल तर प्रत्येकाच्या हातात आलाय, मोबाईलचा सदुपयोग फार लोक कमी करतात, दुरुपयोग सगळ्यात जास्त करतात.
1: बरं तू म्हटलं
0: आला आणि हातात काहीतरी ज्या भागात म्हणजे जे बिबट्या प्रवण क्षेत्र आहे त्यातल्या लोकांनी हातात काहीतरी एखादी काठी मोठी असं काहीतरी हे ठेवा की जेणेकरून इनकेस त्याने केला चालला तर तुम्ही स्वतःच आणि छोटे मुलं घेऊन बरोबर जाऊ नका रात्री.
1: okay,
0: त्या भागात तुमच्या घरातले छोटे मुलं हे रात्री बाहेर पडणार नाही एकटे दुकटे ही काळजी तुम्ही घेणं गरजेचं आहे.
1: ओके
0: कारण कसं आहे की रात्री भक्ष्यासाठी बिबटे बाहेर पडतात आणि तेव्हा नेमके घरात काय होतं, शेतीत राहणारे लोक लगवी लागली पोराला जर बाबा पटकन बाहेर,
1: अरे बापरे,
0: तेव्हा दबा धरून अशी घडलेले आहेत की मुलगी लगवी करायला बाहेर आली लगेच उचलली तिला. तर हे लोकांनी आत्ताची परवाची एक घटना सांगितली त्यांनी की त्यातली पेठच्या भागातली की त्या ठिकाणी ती मुलगी तिच्या आजोबा बरोबर रात्रीची शतपावली जी शेतात घर त्यांचं रात्री शतपावली मोबाईल हातात घेऊन हिंडत होती, तर तरी तिचे त्या भागात बिबटे आहे लोकांना माहिती, तिच्या आजोबाने तिला सांगितलं की बाबा जास्त दूर जाऊ नको, पण पोरगी मोबाईल हातात घेत घेत थोडा वेळ आजोबाचं दुर्लक्ष थोडी गेल्याबरोबर तिथं पटकन धरली हा मारली पोरगी. तर मग अशा गोष्टी तर तुमची एक गरज म्हणजे जे वडीलधार आहेत त्यांचं काम आहे की आपल्या पोरांना रात्री एकटं दुखतं बाहेर न सोडणं.
1: मग हे शेतकरी जनावर पण बंद करून ठेवतात का रात्री?
0: मग हल्ली त्यांनी सगळ्या शेतकऱ्यांनी आता त्या भागात ज्या भागात बिबट्यांचा प्रॉब्लेम आहे तिथं चेनलिंग जाळीचे गोठे केले सगळ्यांनी की जेणेकरून तो आत नाही येऊ शकणार. म्हणजे आता मी तुम्हाला तर नाशिकचे असे काही भाग सांगेल की तिथले शेतकरी म्हणतात रात्री आमच्याकडे येऊन सांगून तुम्हाला बिबट्या दाखवणार.
1: म्हणजे
0: म्हणजे तुम्ही या आमच्याकडे रोज रोज हो रोज
1: गावाची इथून जातं प्रॉपर
0: रोजच हिंडतात तिथं
1: हो.
0: हा
1: मग ते लोक कसे कोप करतायत?
0: नाही मग ते त्यांना तेच आहे ना ऍक्च्युअल कसं आहे वन्य प्राणी म्हटलं आणि ते लोक
1: ऍक्सेप्ट केलं.
0: हा ते त्या भागातल्या लोकांनी आता तुमचं एक उदाहरण म्हणून देऊ आपण राजस्थानमध्ये एक गाव आहे तर त्या गावाने बिबट्यासला सहजीवन ऍक्सेप्ट केलं, बिबट्या बरोबर कसं जगायचं हे त्या गावातल्या लोकांना चांगलं माहिती. तिथं बिबट्याच आणि जे त्याला भक्ष्य पाहिजे ते त्यांनी वन विभागाकडनं वगैरे त्यासाठी जुनी मेलेली अशी आजारी जनावर त्याला भक्ष्य म्हणून सोडून दिली जाते. आणि मुळात या प्राण्यांचं निसर्गातलं कामच हे की निसर्गातली आजारी आणि ही जनावर संपवतात जनरली बिबट्या आणि इतर प्राणी जेणेकरून त्यांची जी हे ते व्हायरल इन्फेक्शन पुढच्या ह्याच्यात पसरू नये हा मेन निसर्गाने एक ठेवलेला बॅलन्स आहे. तर तो माहित नाही लोकांना की असे पहिले इवन ते तुम्ही जंगलातला जर त्यांचा व्हिडिओ बघितला तर जंगलात जे काही कळप दाखवता हरणांचे वगैरे त्या कळपातला जो कमजोर प्राणी असतो त्याला ते हेरतात.
1: हेरतात म्हणजे ऑब्झर्व करतात,
0: ऑब्झर्व करतात ते. आता बिबट्यावर सध्या आपल्या नाशिकमध्ये अभ्यास चालू आहे ना, तर त्यात हे लक्षात आलंय की दिवसा जेव्हा तुमच्या शेतात शेतकरी काम करत असतात ना, तेव्हा ऊस शेती आपल्याकडे जास्त लोक, चाऱ्याचा ऊस खूप लोक लावतात, तर त्या चाऱ्याच्या ऊसात तो बसून पाहत असतो बाहेर होणारी समोरची सगळी हालचाल. आणि जेव्हा ते जेवायला जाऊन बसतात एका ठिकाणी, तेव्हा त्यांची जी पाळीव कुत्रे असतात ते शेतात इकडे तिकडे हिंडत असतात. आणि म्हणजे कुत्रं जेव्हा त्या ऊसाजवळ आलं की तो बघतो की हे माझं आलेलं भक्ष्य बा आता मला, पटकन ऊसातनं बाहेर येऊन कुत्रा उचलणार.
1: म्हणजे तो डायरेक्ट असं पकडतो की तो कुत्रा आवाज करू शकतो, काय बोलतो
0: कुत्राच हाच पाय ना की श्वासनळिका त्याने केली की ते ओरडत पण नाही.
1: आणि
0: आता आम्ही एक 40 गावला घडलेली घटना सांगतो की बिबट्या हा प्राणी किती हुशार आहे. ते काय, तर 3 भावंड झोपलेली होती, त्यातल्या दोघांच्या अंगावर कपडे होते आणि एक त्यांची बहीण होती, ती मध्ये उन्हाळ्याची 40 गाव परिसरात उन्हाळा खूप असतो, उन्हाळा असल्यामुळे ती उघडी झोपली होती. तर या 3 झोपलेल्या भावंडांमधनं ज्या ती मुलगी जी उघडी होती तिला त्याने ओढलं मधनं, कारण कपडे घातलेल्या व्यक्तीला ग्रिपिंग करणं सोपं नाही, तेवढं ज्याच्या अंगावर कपडे नाही त्याला ग्रिपिंग करणं इझी.
1: एवढा विचार,
0: इतकं त्याला प्रत्येक
1: हुशार
0: भयंकर.
1: हे वाघांमध्ये बिबट्या सगळ्यात हुशार,
0: ते अतिशय हुशार आणि चाणाक्ष प्राणी एकदम.
1: अजून सांग त्याच्याबद्दल, चाणाक्ष म्हणजे?
0: म्हणजे तो खूप ऑब्झर्व, तिथलं सोपं भक्ष्य मला कुठनं मिळू शकेल हे तो ऑब्झर्व करतो आणि मग त्याच्यावर त्या भक्ष्यावर हल्ला करतो तो.
1: हे मनीष मला एक सांग, विषय जम करतोय मी, जनावरं पहिले मोकळी असायची किंवा चेन वरतून बांधलेली असेल, मग हे साप नाग जनावरांच्या गोठ्यात नाही जात?
0: जातात ना.
1: मग ते बाईट नाही करत त्यांना?
0: हल्ले नाही तर बाईट नाही ना जनावर. म्हणजे मध्यंतरी मी कॉलला गेलो होतो तर त्यांच्या बैलाजवळ नाग आलेला असताना बैल एखाद्या पुतळ्यासारखा उभा होता बिलकुल, 1 तासापासून बैल एवढासही हालत नव्हता, त्या बैलालाही माहिती होतं की मी आलो की मला ठोकला.
1: म्हणजे त्यांना अॅनिमल इन्स्टिंक्ट असेल का?
0: हालणाऱ्या वस्तूला चावणं ही सापाची उपजत प्रवृत्ती.
1: आणि मग तो आपल्याला दंशावर थांबलेला होता तो नाग, त्याची इच्छा
0: नाही, त्याला हालचाल म्हणजे आजूबाजूला तर लोक पाळलेले ज्यांचे ते तर लांब न होतातच, ती ऑब्झर्व करत थांबला होता, हा जवळचा हल्ला असता तर याला धरला असतं ना पटकन.
1: पण मला एक सांग, नाग फक्त डिफेन्स म्हणूनच चावतो ना?
0: भक्ष म्हणजे मोठ्या प्राण्याला, इतर प्राण्याला जे त्याचं भक्ष्य नाही त्याला डिफेन्स म्हणून चावतो आणि ज्याला खायचंय त्याला खाद्यासाठी
1: त्याला
0: दंश करून सोडून देतो. त्या दंशाच्या प्रभावाने तो उंदीर बिळ हे मरून जातो. की जनरली काय पद्धत आहे माहिती का, की उंदीर आपल्या बिळातनं बाहेर पडला ना की त्या उंदराला त्याचं बिळ लक्षात राहावं म्हणून उंदीर काय करतो, युरिनची बारीक रेक जमिनीवर सोडत जातो. त्या युरिनच्या स्मेलने त्या उंदराला त्याचं बिळ लक्षात राहतं, पण त्याचा उपयोग सापाला होतो. सापाची जी जी वाद बाहेर होत राहते ना, त्याच्या तोंडात एक छोटीशी प्रयोगशाळा ज्याला जॅकबसन ऑर्गन म्हटलं जातं, तर त्या जिभेला हवेतले युरिनचे गंध कण चिकटतात आणि ती जीभ आत बाहेर ती तोंडात गेली की त्याला कळतं की हे माझ्या भक्ष्याचे स्मेल, तर मग तो त्याच्या बिळामध्ये प्रवेश करतो. पण उंदीरही हुशार असतो, तो काय करतो त्या बिळाला 3-4 ओपनिंग करून ठेवतो.
1: ओके,
0: एकातनं साप शिरला की दुसऱ्यातनं उंदीर. म्हणजे साप जेव्हा निसर्गात 20 ते 22 प्रयत्न करतो त्यातला एक प्रयत्न त्याचा सक्सेसफुल होतो, मग त्याला भक्ष मिळतो. त्यामुळे काही न खाता पिता साप 2-2 महिने जिवंत राहू शकतो. जे काही खाणार ते चरबीच्या रूपात सापाच्या अंगावर साठत जातं आणि ती चरबी त्याला इतर दिवस जगायला मदत करते, कारण रोजच त्याला भक्ष्य मिळेल अशी काही शक्यता नाही.
1: म्हणजे फक्त माणूस स्ट्रगल नाही, प्रत्येकाला स्ट्रगल,
0: प्रत्येकाला स्ट्रगल आहे, इवन पक्ष्यांना पण स्ट्रगल आहे. म्हणजे पक्ष्यांना, तुमच्या माहितीसाठी सांगतो, पक्ष्यांना त्या मादीला आकर्षित करण्यासाठी नरांना नानाविध कला कराव्या लागतात तिच्यासमोर. तेव्हा ती तुम्ही याची गरटी बघितलीत का सुगरणीची? काही गरटी तुम्हाला अर्धवट सोडलेली दिसतील, तर ती अर्धवट का सोडली असतात तर ती घरट आकर्षित करण्यासाठी करत असतो. ती जर मादीने ते घरट रिजेक्ट केलं की तो अर्धवट सोडून देतो, परत नवं घरट बांधायला.
1: रिजेक्ट का करते?
0: तिला नाही आवडत. हा, नाही आवडलं तर ती रिजेक्ट करते, मग तो बिचारा परत नवं घरट सुरू करतो बांधायला. म्हणजे माणसाला त्रास आहे असं नाही.
1: बायका बायका कंटिन्यू कर त्याला. मनीष तू बोलत राहिला असं वाटतं, ऐकतच राहू आता काय सांगतोस.
0: तर मग तसं त्या, म्हणजे माझं म्हणणं हेच आहे की फक्त माणसाला त्रास करावा लागतं नाही, या पक्ष्यांनाही भरपूर त्रास आहे, प्राण्यांनाही भरपूर त्रास.
1: मग मनीष मला सांग, जशी माणसाची सायकोलॉजी आहे तसं जनावराची पण सायकोलॉजी असेल, कारण जनावर पण विचार विचार करत असतील.
0: हो,
1: इमोशन्स जनावराला पण असतात का?
0: इमोशन्स असतात ना, पण ते जितक्या माणसाचा मेंदू खूप विकसित झालाय त्या मानाने या प्राण्यांचा मेंदू तेवढा विकसित नाही. तर तो तेवढा जेवढा त्याची मेंदूची विकास आहे तेवढ्या याच्यापर्यंत तो भक्ष आणि याच्या रिलेटेड विचार करू शकतो,
1: बाकी नाही.
0: हा म्हणजे जे त्याला डिफेन्स झाला भक्ष या
1: डे टू डे लिव्हिंग.
0: हा, आणि साप तेवढा नाही, सापांचा मेंदू इतका अविकसित आहे की घडलेली घटना 15 मिनिटात साप विसरून जातो. त्यामुळे जे आपल्याकडे बदला ही संकल्पना आली ना लोकांमध्ये, हा, की बदला घेतला, तर मुळात बदला घेण्यामागचं शास्त्रीय कारण असं आहे की सापाची मादी जेव्हा मिलन कालात असते तिच्या गुदद्वारातनं एक स्त्राव बाहेर पडतो, आणि त्या स्त्रावाच्या वासाने 2 किलोमीटर परिसरातले नर साप तिच्याशी मिलनाला आकृष्ट होतात. आणि नेमकी आपण जे हत्याराने किंवा काठीने तो साप मारतो, तर ते हत्यार किंवा काठी तशीच उचलून घरात ठेवतो, तो स्त्राव त्या हत्याराला किंवा काठी लागला, त्यामुळे नराला वाटतं इथं कुठेतरी मादी आहे आणि तो तिथं येतो, तुम्ही म्हणता बदला घ्यायला आला.
1: म्हणजे अदरवाईज नर आणि मादी साप नाग बरोबर कधीच नसतात?
0: नाही, ते फक्त मेटिंग सीझन पुरतेच एकत्र येतात. ते जे म्हणतात ना की जोडपं जुळेन आमच्या इथं राहत या सगळ्या भ्रामक समजुती, ते फक्त मिलन कालावधी मध्येच.
1: म्हणजे साप नाग एकटा राहतो?
0: हो, एक एकटे फिरतात. जोडीने जोडीने राहणारा प्राणी फक्त 2 पायाचा.
1: नाही, साप नाग कळप प्रकार नाहीच.
0: नाही, सापाला तेवढी बुद्धीच नाही, तर कळप त्याला फक्त मिलने ते आकर्षित. इव्हन आता तुमच्या माहितीसाठी सांगतो की सापाची मादी म्हणजे जेव्हा अंडी घालते तर त्या अंड्यातनं साधारण 55 ते 60 दिवसांनी पिल्लं बाहेर येतात. ती मादी साधारण 45-45 दिवस अंडी सांभाळते, त्यानंतर ती अंडी सोडून निघून जाते तिथनं. त्यानंतर 5-10 दिवसांनी पिल्लं बाहेर येतात, त्यामुळे पिल्लांना माहीत नसतं आमची आई कोणती, आईला माहीत नसतं माझी पिल्लं कोणती. जन्मताच त्यांचं अंड्यातनं एवढं भरणपोषण झालेलं असतं की पुढे त्यांना 2 महिने जरी खाद्य मिळालं नाही.
1: आता माझा प्रश्न हा आहे, या साप नागाच्या अंड्यांना कोणाची भीती असते?
0: पक्षी खातात ना अंडी ती.
1: हो का?
0: हो, मोर आहेत, मुंगूस आहेत, घारी आहेत, गिदाड आहेत.
1: ओके,
0: यांचं भक्ष आहे ना साप. सापांची पिल्लं पण खातात ते.
1: म्हणजे पिल्लं झाल्यानंतर त्याच्यात पॉइजन येत?
0: हा नाही, ते पॉइजनही पिल्लं अंड्यातलं नुसतं अंड. इवन तुम्ही विषारी साप जरी त्या पक्षाने अखंड खाल्ला ना, तरी तो खाल्ल्याने त्याला काहीच होणार नाही. तो साप जर चावला त्या पक्षाला,
1: नाही पण ते विष त्याच्या ग्लँड मध्ये असेल ना,
0: तर ते तोंडा वाटे तुमचं विष पोटात गेल्याने माणसालाही काही होत नाही.
1: काय बोलतोयस? हे झालं साप झाला, नाग झाला, बिबट्या झाला, अजून नवीन काय पकडलं बिकडलं कोणाला वाचवलंय?
0: पक्षी येत असतात, घारी येतात, माकड याच्यातलं माकड आलं होतं आपलं.
1: माकड खूप इंटेलिजंट असतं का रे?
0: हो, माकड खूप इंटेलिजंट, सर्वात इंटेलिजंट. त्याला मानवाची उत्क्रांती त्याच्यापासूनच झाली ना.
1: माकडाचं इंटेलिजन्स सांग कसं असतं.
0: इंटेलिजन्स म्हणजे आता तुमच्या गमतीचा भाग सांगतो. 40 गावला एक माकड रेस्क्यू केलं त्यांनी. त्या माकडाला लोकांनी ना दारू प्यायची सवय लावली होती. दारूची वेळ झाली की ते प्रचंड पिंजरा गदगद गदगद घालवून ते दारू नाही मिळाली तर ते वेड पिसवायचं.
1: पण माकडांना मोह खूप आवडतो ना, मोहाची फुलं.
0: हा, मोहाची फुलं खाऊन ते चिंग होतात एकदम. झाडावरच ते बसतात तिथे आणि झाडावरच चक्कर यायला सुरुवात त्यांना, ते गुंगून जातात पूर्ण.
1: अजून काय इंटेलिजंट असतात ते? ते सांगत होता कोणता
0: कुठला. आता मग ते त्याला ती दारू त्याची सोडवायची कशी आता? तर मग त्याला पहिले बरं त्याला लोकांनी काय केलं, तो जेव्हा एका देशी दारूच्या अड्ड्याबाहेर येऊन बसायचा, थोडीशी राहिलेली लोक बाटलीच्या बाटली टाकून द्यायची, तर ती बाटली उचलायचा आणि त्याच्यातली प्यायचा. त्याला दारूची सवय लागली. तर म्हणजे अशा वाईट सवयी आपण या प्राण्यांना लावतो. तर त्याला दारू मिळाली, दुसरं काय करायचे? लोक चकणा घेतात विकत, चकण्यात अंडी हे ते, तर त्याला ती बॉईल अंडी खायची सवय लागलेली. तर त्याला ते मग रोज बॉईल अंडे द्या, दारू द्या, किंवा नाही तर ती वेळ झाली पडे त्याची की तो इतका पिंजरा गदगद गदगद आणि इतका प्रचंड हायपर व्हायचा की त्याला ते दिल्याशिवाय दुसरा
1: ऍडिक्टेड झाला
0: होता. ऍडिक्टेड झालेला.
1: मग काय केलं तुम्ही?
0: मग त्याची हळूहळू ती सवय सोडवली. थोडं कमी दे प्रमाण हळूहळू कमी, आज एवढंच दिलं, जो रोज प्यायचा त्याच्यापेक्षा थोडं कमी कमी कमी असं. एकाच तुम्ही एकदम नाही सोडवू शकणार त्याची ती सवय. आणि मग त्याला निसर्गात रिलीज केलं. तिथे आता तो सर्वाईव्ह होऊ शकेल ना तिथे.
1: सोडलं त्याला?
0: हा, मग नंतर सोडलं पल्ल्याला. ती नंतर काय केलं की त्याच्याशी माणसाचा प्रवेश, त्याच्याशी कॉन्टॅक्ट टाळला माणसाचा खूप. त्याला बाहेरनं तुम्ही कंटे तरी स्टिकने वगैरे धरून आत फूड द्यायचं, त्याला हातातनं द्यायचं नाही. अशा गोष्टी करून त्याची ती सवय तो नैसर्गिक आदिवासात ते भक्ष्य.
1: किती वेळ लागला त्याला?
0: त्याला 6 ते 8 महिन्याचा प्रोसेस गेला पूर्ण. ते सगळं त्याला करावं लागलं तेव्हा ते इवन आता आम्ही गारुड्यांकडनं जे अजगर जप्त करतो ना, गारुडी लोक काय करतात, त्यांचे करवतीने दात सगळे घासून.
1: पण अजगराला तर पॉइझन नाही मग का वर्ग?
0: सावतो प्रचंड ना अजगर, खूप आक्रमक साप आहे. म्हणजे आपला जो एक गैरसमज झालेला आहे की अजगर हा फार शांत स्वभावाचा साप आहे, तर अजिबात तसं नाही. तुम्ही नेचर मधला अजगर अतिशय आक्रमक आहे, तो डायरेक्ट तोंड वासून तुमच्या अंगावर
1: म्हणतो की अजगर खूप सुस्त.
0: गारुडी लोक काय करतात, गरम सळ्यात तापवून त्यांच्या तोंडावर डाग देतात.
1: का?
0: त्याने चावू नये म्हणून तोंडाचे स्नायू लूज होऊन जातात ना सगळे डाग दिल्याने. तर मग हे लोक तो चिकन मटन आणतात आणि त्याच्यात तोंडात ते दांडूने ठोसून टाकलं जातं आणि त्याला काही काही दिवस पाणी पाजले जात नाही. त्यामुळे म्हणजे मी एका गारुड्याकडनं जेव्हा एक अजगर जप्त केला ना आम्ही, तर तेव्हा जवळपास 1.5 ते 2 तास नुसतं पाणी पित होता. त्याला कधीच त्याने पाणीच पाजलेलं नव्हतं.
1: अंड पाजण्याचं कारण
0: काय? तर काय घेऊन हिंटतात तर कशाला पाजतील, पाणी कोण पाज राहतील, त्यांना फक्त धंदा हवा असतो.
1: वा वा वा. मनीष बोलता बोलता अर्धा तास झाला आणि कधी संपला समजलं नाही. पुढच्या रविवारी पण अशाच गप, तुझे किस्से सांग आणि तुझ्याबद्दल सांग. मंडळी नाशकात मध्ये जे मोजून खरखर प्राण्यांवर प्रेम करणारे असे लोक आहेत त्याच्यातला हा मनीष आहे. आणि मनीष लेक्चर सुद्धा देतो. मी मनीषचा नंबर तुम्हाला, मनीषचा नंबर सांग.
0: माझा नंबर आहे 98 50 97 97 14.
1: इंग्लिश मध्ये
0: 9850 97 परत 9714.
1: आणि पुढच्या रविवारी सुद्धा मनीष आपल्या बरोबर असणार आहे. राम राम मंडळी, फेडूया.

अरे तो लो भैया, हम अपने पैरों के ऊपर खड़े हो गए और मिला ली है ताल।